घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

मनशांतीच्या या आनंद वनभवनात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक जीवन यात्रेचं, त्यांच्या आकाशव्यापी कार्याचं वर्णन तरी कसं करायचं. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला हा राम अवतार प्रगटला. मराठवाड्याच्या जामगावी राम जन्मोत्सव सुरू असतानाच ठोसरांचा नारायण जन्माला आला. बालपणाच्या निरागस दिवसामध्येच चिंता करतो विश्वाची हा ध्यास ज्यांना लागला, त्या संत श्रेष्ठ रामदासांचं अवघं आयुष्यच एक करुणाष्टक होतं. निरीक्षण, चिंतन, व्यासंग, सुखदुःखांचे पहाड पचवून रामदासांचा प्रत्येक श्वासच दासबोध झाला. जय जय रघुवीर समर्थ ही त्यांची अनुभूती होती. जीवनाच्या पूर्वार्धात सर्व शास्त्रांचा व्यासंग केल्यानंतर भोवतीच्या धर्ममार्तंड आणि विद्वज्जनांची असंख्य मतमतांतर ऐकल्यानंतर रामदास एकाच निष्कर्षाप्रत आले, भक्ती विण सर्व क्षीण. प्रत्येक क्षणाच्या मंथनातून नवनीताप्रमाणे व्यक्त झालेला सत्य कोणते मानावे या ध्यासाचा हा प्रवास, त्या अंतरीच्या प्रवासाची ही एक तगमग.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

बस ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 7 सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम पैसा नीती धर्मानं मिळवावा काळजीचं काही कारण नसताना काळजीत राहण्याचं काहींना व्यसन असतं व्यवहारामध्ये काळजी हा मोठा विकल्प आहे पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग आहे पैसा काही आयुष्याचं सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येयही नव्हे व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीनं वागून आपल्या पोटापुरता कमावणं जरूर आहे पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे असं कोणीही समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेनं आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेनं गेला असं म्हणून आपलं समाधान बिघडू देऊ नये पैसा गेला म्हणून काही आबरू जात नाही आपली आबरू आपल्या आचरणावर अवलंबून असते अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय आढळतं जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो हे काही पुरून उरणं नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावं आणि त्याच्या छातीवर नाचावं मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे मी काय आज आहे आणि उद्या नाही पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुलाबाळं तरी कुठं खात्रीची आहेत ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आलं असं योग वासिष्ठात वर्णन आहे तसं ते आपल्यालाही लागू आहे फरक एवढाच आहे की रामाचं उदासपण पैसा असणेपणाचं होतं आणि आपलं उदासपण पैसा नसणेपणाचं आहे पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचं साधन वाटतं पण त्याबरोबरच भगवंत हवा असंही आपल्याला वाटतं आता आपण आपल्या पैशाचे बरोबर 2 भाग करूया आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावं जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा त्याचा लोभ करू नये श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणामध्ये लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते पैसा हा नीतीधर्मानंच मिळवावा तो वाटेल त्या मार्गानं मिळवणं इष्ट नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रोते हो हा होता आपला आजचा कार्यक्रम पुन्हा भेटूयात
4: तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 250 दशक 20 समास 4 आत्मनिरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ सगळ्या लोकांना प्रार्थना आहे अवरात्र निधिध्यास असावा निरूपण ऐकून मनामध्ये प्रत्यय आणावा प्रत्यय एकीकडेच राहिला आणि आपण भलतीकडेच धावलो तर मग क्षार असार यांचा निवाडा कसा होईल सगळी सृष्टी पाहिल्यानंतर दृष्टीला गलबला दिसतो पण राजसत्तेची गोष्ट वेगळीच आहे प्रत्यक्ष नसूनही ती कार्यकारी असते पृथ्वीवर जितकी शरीरं आहेत तितकी भगवंताची घरं आहेत त्याच्याद्वारे नाना सुखांची प्राप्ती होते त्याचा महिमा कोणाला कळेल प्रत्येकाच्या आईच्या रूपाने कृपाळी होऊन जगदीश जगाचं रक्षण करतो सत्ता पृथ्वीमध्ये वाटली त्याच्यामुळे ती जिथे तिथे विभागली गेली आणि ती या भगवंताच्या कलेमुळे सृष्टी चालते मूळ जाणत्या पुरुषाची जगदीशाची आत्मात्म्याची सत्ता आहे ती शरीरामध्ये विभागली गेलेली आहे त्यामुळे तिथे चतुर्य वस्ती करते या सगळ्या देहरूपी पुराचा ईश म्हणजे जगातला जगदीश आहे तो नाना शरीरांमध्ये व्यवहार करतो आहे सृष्टीची रचना पाहिली तर ती एका व्यक्तीच्यामुळे चालत नाही एकच जो आत्मा आहे तोच नाना देह धरून चालवतो उंच नाही नीच नाही बरं नाही वाईट नाही असं काही नाही कार्य चाललं पाहिजे इतकंच न जाणणं आडवं केलं किंवा अभ्यासाला प्रवृत्त झालं हे असं कसं त्याच्यातच जाणतो जगाचं जे अंतर अर्थात आपल्यालाही अंतराचं अंतरात्म्याचं अनुसंधान ठेवणं म्हणजे अनन्य लक्षण असणं हेच ज्ञान होय ते ज्ञानाशिवाय जमणार नाही म्हणून तत्वतः ध्यान आणि ज्ञान एकरूप आहे प्राणी संसारामध्ये आला काही एक क्षण झाला मग तो भूमंडळावर वावरायला लागला रामाची प्रकट खूण म्हणजे ज्ञानघन आत्मा राम विश्वंभर तो भाग्यानेच कळतो उपासनेच्या मिशाने स्वर्ग प्राप्तीची वासना धरली तर पुण्य संपल्यावर परत जन्म असल्याने जन्म मृत्यूची परंपरा लांबतच जाईल संपणार नाही मायेचा असा अगाध महिमा आहे तो यामुळेच थोडक्यात वासनेचा क्षय होणं आवश्यक आहे द्रष्टा म्हणजे पाहणारा साक्षी म्हणजे जाणणारा अनंत रूपाने अनंताला ओळखावं चांगल्याची संगत असावी कथा निरूपणाची सवय असावी आणि तीच मनाची विश्रांती आहे त्यापेक्षाही प्रत्यय ज्ञान हे पाहिजे आणि अनुभवान तिथे जाळून टाका त्याशिवाय समाधानाला समाधान मिळणार नाही मुख्य संकल्प म्हणजे हरिसंकल्प मूळ मायेतील विचार सगळ्या जगामध्ये तेच रूप पाहायचं उपासना ही ज्ञानरूप आहे आपण ज्ञानी हा देहावरील चौथा आरोप आहे म्हणून सगळे संकल्प सोडून द्यायचे पुढे परब्रह्म विशाल गगनासारखं पोकळ आहे त्याला काय म्हणायचं उपासना म्हणजे ज्ञान ज्ञानामुळे निरंजन अवस्था प्राप्त होईल योग्यांचं समाधान अशा रीतीने होईल हा विचार नीट लक्षपूर्वक पाहिला तर उपासना ही आपोआप होईल तोच आपण असल्याने उपास्य उपासक हा भेद नष्ट होतो एक होतो एक देह धरून राहतो अखंड अशी घालमेल पूर्वापार होत गेली आणि आताही तशीच उत्पत्ती स्थितीत चालली आहे वनावर वनचरांची सत्ता जळावर जळचरांची सत्ता व भूमंडलावर भूपाल म्हणजे राजा अशा प्रकारे चळवळीचं सामर्थ्य आहे जो जो चळवळ करेल त्याचा आहे परंतु तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे कर्ता जगदीश वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी त्याचं अधिष्ठान आहे त्या कर्वी त्याचं कार्य चालत असतं तिथे अहंकाराचं काही चालत नाही हरी करता हरी भोगता असं तत्वतः चालतं या गोष्टींचा विचार करावा सगळं करणारा परमेश्वर आहे आपण हा माईक विचार आहे जसं कळेल तसं जगामध्ये वावरू देवा एवढं चपळ कोणीच नाही ब्रह्मा एवढं निश्चळ काहीच नाही पायरी पायरीने चढून पायी मूळपर्यंत जायचं हेच खरं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, हा संत ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग आपण अनेकदा ऐकला असेल. या अभंगामधले पहिले 2 शब्द घेऊनच अवघाची संसार हा चित्रपट तयार झाला. प्रपंच करावा नेटका असं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. अहो, मुळात प्रेम असेल तरच प्रपंच रंगतात, प्रेम नसेल तर केवळ संसार रेटले जातात. आधी रूप डोळ्यात ठसणं, ओळख वाढणं आणि गुणांची पारख होणं, या 3 पायऱ्या ओलांडल्या तरच प्रेम निर्माण होतं आणि एकमेकांवर जीव जडतो. चला तर ऐकूया आता हे युगलगीत. रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला, मज वेड लाविले तू सांगू नको कुणाला, मज वेड लाविले तू सांगू नको कुणाला. अवघाची संसार या चित्रपटासाठी वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर वसंत अवसरे अर्थात शांताबाई शेळके यांचं हे युगलगीत, गायक कलाकार आशा भोसले आणि सुधीर फडके.

श्रद्धे हो, ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होए। रूप आणि गुणांचा अनोखा संगम असलेली व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येते तेव्हाच प्रेमाचा सुंदर गोफ मनामनामध्ये विणला जातो। प्रियकराच्या दर्शनाची उत्कट ओढ लागते। गुजगोष्टी करण्यासाठी मन अधीर होतं। मोर पिसाचे आकर्षक रंग आणि हलकासा स्पर्श अंगावर रोमांच उभे करतो आणि थरथर त्या ओढ्यांवर विहरत असंच एखादा अल्लड प्रीतिगीत, प्रेमाचा चंदनगंध आणि सहवासाचं चांदणं असं जे म्हणतात ते हेच असावं काय।

अभगाजी संसार या चित्रपटातलं वसंत अवसरे अर्थात शांता शेळके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. वसंत पवार यांच्या संगीत नियोजनामध्ये स्वर आशा भोसले यांचा होता. श्रोते हो, पागलपण वेड लागणं म्हणजे नेमकं काय बरं? अहो, प्रेमात पडल्याशिवाय, एखाद्यावर जीव जडल्याशिवाय, भेटीची अनिवार्य इच्छा झाल्याशिवाय हे मुळीच नाही कळायचं. त्याची वाट बघण्यात जीव टांगणीला लागणं आणि त्याच्या सहवासात वेळ हरण गतीनं धावणं, अहो यालाच तर म्हणतात वेळ लागणं. चला तर श्रोते हो, या वेळाचंच हे युगलगीत आता ऐकूया. डॉक्टर वसंत अवसरे यांचं, गायक कलाकार आशा भोसले आणि सुधीर फडके. अवघाची संसार या चित्रपटासाठी स्वरसाज आहे वसंत पवार यांचा. जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का.

मनाला जेव्हा काही गोड वाटतं नक्षत्रांचं आभाळ झगमगतं. मनाला जेव्हा काही गोड वाटतं नक्षत्रांचं आभाळ झगमगतं. अबोध भावनांचं गीत होतं, अबोध भावनांचं गीत होतं आणि ओठावरती असं साकारतं. जस जसं प्रेम पाझरतं सहवासाचं चित्र रंगतं. जस जसं प्रेम पाझरतं सहवासाचं चित्र रंगतं. प्रीतीला जेव्हा येतं भरतं प्रपंचाचं चित्र सत्य होतं. प्रपंचाचं चित्र सत्य होतं. ऐकूया आता मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं वसंत अवसरे यांचं गीत. अवघाची संसार या चित्रपटासाठी संगीत वसंत पवार यांचं आहे. फुले स्वरांची उधळीत भवती गीत होय साकार. आज मी आळवीते केदार, आज मी आळवीते केदार.

प्रीतीसाठी परिचय झाला परिणय मग शेवटी, प्रीतीसाठी परिचय झाला परिणय मग शेवटी, मधुमिलनाची अधरी गोडी समीप मंगल घटी, मधुमिलनाची अधरी गोडी समीप मंगल घटी, नयनी स्वप्ने साठविली जी आज जाहली स्वारी राजी, नयनी स्वप्ने साठविली जी आज जाहली स्वारी राजी, शुभ मंगल सावधान घुमता कानी अश्रू दाटून आले नयनी, अश्रू दाटून आले नयनी। ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं वसंत अवसरे यांचं गीत अवघाची संसार, या चित्रपटासाठी स्वरसाज आहे वसंत पवार यांचा, ऐकूया।

0: बरे तरी शुरू हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणम अस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही. आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: घरचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: आजकाल एवढी गर्दी कशी काय अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
4: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
3: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
4: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
4: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: तुमचं बिल या वस्तू कानातले,
7: पहिल्या पगारातून आईसाठी
6: संधीची बळी,
7: बाबांना पूजेसाठी
6: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज सोमवार सकाळचे 7 वाजले आहेत। 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, 7:10 भक्तिसंगीत, 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता, 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे, 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते डॉक्टर देवळाणकर। सकाळी 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वतन के राग। सकाळी 11 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। दुपारी 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पालकत्वाची गुरुकिल्ली, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी। दुपारी 2 आपण ऐकू शकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते नाना खैरनार। दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम माझी कविता। दुपारी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा। दुपारी 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम न्याय संवाद, सादर करते विवेक ठाकूर। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 7 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1822 रोजी ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले होते. 1814 रोजी दुसऱ्या बाजीरावाने पांडुरंग कोलटकरांच्या सहाय्याने पुंदेरी खंदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला होता. 1791 रोजी आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी उमाजी नाईक यांचा जन्म झाला होता. तर 1948 रोजी प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते मामुटी यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुमचं बिल या वस्तू
1: कानातले,
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी,
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची बळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आंबा हा फळांचा राजा, परंतु उत्पादन वाढीच्या संदर्भामध्ये आंब्याचा जर विचार केला तर रासायनिक आणि सेंद्रिय खतं या आंब्याला देण्याच्या संदर्भामध्ये शेतकरी फार जास्त काळजी घेतात असं चित्र आपल्याकडे नाही. आणि मोठ्या प्रमाणात जर आपल्याला आंब्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला शिफारसीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खताच्या मात्रा देणं गरजेचं आहे. तर जर आंबा लागवड केल्यानंतर माती परीक्षण करून घेणं केव्हाही चांगलं. लागवड केल्यानंतर म्हणण्यापेक्षा लागवड करण्यापूर्वीच माती परीक्षण करून घ्यावं, चुनखडीचं प्रमाण तपासून घ्यावं आणि खतासाठी सुद्धा माती परीक्षणाचा नमुना आपण खताच्या व्यवस्थापनासाठी तपासून घेतला पाहिजे. आणि लागवड करताना एप्रिल मे महिन्यामध्ये 10x10 मीटर अंतरावर 1x1x1 मीटर आकाराचे खड्डे आपण करायचे आणि त्याच्यामध्ये इतर जी माती वगैरे आहे किंवा बाकी बाबीबरोबर कंपोस्ट खत आणि शेणखत 4 टोपले साधारणतः आणि सिंगल सुपरफॉस्फेट या मिश्रणानं आपण त्याचा भरणा करायला पाहिजे. आणि पाऊस सुरू झाला की जून जुलै महिन्यामध्ये मग खतं द्यावं लागतात. तर कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत साधारणतः 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोल वर्तुळाकार सर करून त्याच्यामध्ये जर खतं दिली तर ती फायदेशीर होतात. तर साधारणतः 1 वर्षाचं झाड झालं की रासायनिक खतं त्याला जरूर दिली पाहिजे. सुरुवातीला त्याला आपण सेंद्रिय खताच्या रूपात म्हणजे कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि शेणखत. आणि 1 वर्षाचं झाड झालं तर साधारणतः 1 वर्षाच्या झाडाला 1 टोपलं किंवा 1 घमेलं शेणखत, 300 ग्रॅम युरिया, 300 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट आणि 300 ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश प्रति झाड आपल्याला देणं गरजेचं असतं. आणि नंतर दुसऱ्या वर्षी जे आहे मग ह्या मात्रा आपण दुप्पट करत जायच्या. जसं पहिल्या वर्षीच्या मात्रा आपल्या 1 टोपलं शेणखत, 300 ग्रॅम युरिया, 300 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट आणि 200 ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश जे आहे तर ह्या करत असताना आपल्याला त्या दुप्पट करत जायच्या. म्हणजे दुसऱ्या वर्षी 600 ग्रॅम युरिया, 600 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट, 400 ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश. तिसऱ्या वर्षी त्या 3 पट करायच्या पहिल्या वर्षीच्या मात्रेच्या, म्हणजे 900 ग्रॅम युरिया, 900 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट, 600 ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश. या पद्धतीनं आपण खतं देणं आवश्यक आहे. आणि हे सगळं वाढवत नेत असताना 10व्या वर्षीच्या पुढे साधारणतः जे झाड असेल त्याला 3000 ग्रॅम युरिया, 3000 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट आणि 2000 ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश आपण द्यायला पाहिजे. आणि हे सगळं खत देत असताना आपण खतं देताना थोडी काळजी घेतली पाहिजे की बा पहिलं वर्ष आपण त्याला 1 वर्षाचं झाड होऊ द्या, नंतर रासायनिक खतं द्या. पण सांगितलेल्या ज्या मात्रा आहेत त्या दरवर्षी मग त्याच्यानंतर 1 वर्षाच्या नंतर द्या. सुरुवातीला सेंद्रिय खतं द्या. युरिया जर खत झाडाला दिलं तर ते त्वरित झाकून घेतलं पाहिजे, नाही तर त्याच्या नत्राचा नाश होतो. गरजेपेक्षा जास्त नत्राची मात्रा दिली नाही पाहिजे. रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताचा सुद्धा वापर केला पाहिजे. नवीन लागवड केलेल्या बागेमध्ये बुंद्यालगत खतं टाकायला नाही पाहिजे. आपण ही बाब बऱ्याच शेतकरी पाळत नाहीत. बुंद्यालगत खत आपण जर टाकलं ती बाग जी आहे त्या बागेमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेस मग कधी कधी कलमसुद्धा दगावण्याची शक्यता असते. पालाश जे अन्नद्रव्य आपण आंब्याला देणार आहोत ते म्युरेट ऑफ पोटॅशमधून न देता सल्फेट ऑफ पोटॅशमधून द्यायला पाहिजे. आणि मी असं म्हणेन की आंबा बागेचं खताचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये जर काही अडचण असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील उद्यानविद्या शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी जर संपर्क केला अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते आणि चांगल्या प्रकारे आपण आंब्याचं उत्पादन घेऊ शकता. नमस्कार. कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: श्रोते हो आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम
4: शेतकरी बंधूंनो आज आपण खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या प्रमुख पिकांवरील मुख्य रोगांचे नियंत्रण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेऊया खरीपातील जे प्रमुख पीक आहे भात यावर साधारणपणे करपा आणि पर्णकर्पा असे रोग येतात करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झा कोनाझोल 5% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन त्यामध्ये 10 मिलीलिटर स्टिकर मिसळून हे भात पिकावर फवारावे तसेच पर्णकर्पा या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनझॉल 25% EC 6.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये 10 मिलीलिटर स्टिकर मिसळून याची फवारणी आपण पर्णकर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी भात पिकावर करणं गरजेचं आहे सोयाबीन या पिकावर येणाऱ्या तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी क्रिसॉक्झिम मिथाईल 44.3% SC 10 मिली 10 लिटर पाण्यातून 15 दिवसाच्या अंतराने 1-2 फवारण्या घ्याव्यात सोयाबीनमधील बुंदा सड किंवा कॉलर रॉट या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतातील रोगट झाडे उपटून नष्ट करावीत सोयाबीन या पिकावरील पिवळा मोजाक या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतातील रोगट झाडे उपटून नष्ट करण्याबरोबरच पांढऱ्या माशीचं नियंत्रण करावं त्यासाठी शेतामध्ये 15-20 पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टरी लावावेत भुईमुगावरील टिक्का आणि तांबेरा या रोगाच्या नियंत्रणासाठी फ्लुबेंडॅमाइड 3.5% अधिक हेक्झाकोनाझोल 5% WG 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे तुरीच्या वांज रोगाच्या नियंत्रणासाठी प्रथमतः रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत रोगाचा प्रसार हा कोळी या कीटकामार्फत होतो त्यासाठी कोळीनाशक कीडनाशकाची फवारणी करावी ज्वारीच्या पानावरील ठिपके किंवा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब 75% WP 25 ग्रॅम किंवा झायनेब 75% WP 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात पिकावर फवारावे
3: मंडळी आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर
0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: You buy Vishwas Cooperative Bank
1: Sanchayat Samruddhi.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: मुकेश यांनी गायलेलं अनाडी ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे दो चोर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: सोन्याचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा बॉर्डर।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर।
3: अशांती या चित्रपटामधलं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत। गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: पैसे पाठवायचेत तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरची गीतरचना ऐकूया तिलक राज थापर यांची शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. हे गीत आहे तराना या चित्रपटामधलं. संगीतकार राम लक्ष्मण.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: नमस्कार मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जॉनी वेरा नाम या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी नफरत

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: अदालत या चित्रपटामधलं आशा भोसले आणि गीता दत्त यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात

0: हे गीत आपण ऐकलं देव कोहली यांचं, संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी, आणि चित्रपट हम
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही,
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं सरगम या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
4: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
4: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
4: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
5: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. हे गीत आहे दावत या चित्रपटामधलं. संगीतकार बिपिन बाबुल.

0: घरचं बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात बरखा बहार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अधिकार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे रमेश पंत यांचं, गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लुसिव्ह रेंज ऑफ क्रॉकरी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. कमाल जलालाबादी यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा
3: कॉम्प्लेक्स चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत जरा सी जिंदगी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी

0: कहाँ कहाँ कोथाय कोथाय किथे किथे अरे कहाँ कहाँ कहाँ
1: एवढी करायची मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088 विश्वास बँक विश्वासाचे नाते
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आखरी कसम या चित्रपटामधलं गीत संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि हेमलता यांच्या आवाजात

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत जावेद अख्तर यांचं मशाल या चित्रपटामधलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायक स्वर आहे शैलेंद्र सिंग, हरिहरन, अनुप जलोटा आणि सुरेश वाडकर यांचा.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर राज आपण लग्न कधी करायचं
2: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
1: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
2: मग आता पुढे काय करायचं
3: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री

0: मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे बहुरूपिया या चित्रपटामधलं, अंजान यांची गीतरचना आणि संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. हे गीत आहे हम तेरे आशिक है या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: तर भीतीच्या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आणि चांगला परतावा कुठे मिळेल
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना
4: हो आहे ना ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज
3: वा आणखी काही खास
4: हो आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 विश्वास बँक तुमच्या विश्वासाची बँक
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात देवी या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी

lollipop, lollipop, lollipop, lollipop.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम अटी लागू
5: समीर यांची गीतरचना आता ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात संगीतकार आनंद मिलिंद हे गीत आपण ऐकणार आहोत बेटा या चित्रपटामधलं

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: किशोर कुमार यांनी गेलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात. बाजी या चित्रपटातील या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात सादर करते डॉक्टर राजेश आहेर ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर श्रोते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: आणि हे गीत आहे सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. ऐकूया प्रपंच या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश थेबुडकर यांचं. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. केला इशारा जाता जाता या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि हे गीत ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं. इंदिरा संत यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे जगदीश शेवूळकर यांची. ऐकूया केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: गीत ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटावरलं राम उगावकर यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत प्रभाकर नायक यांचं खंडोबाची आण या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: 어떡 봐이.
1: 굿 말했다.
0: 하이 떨이 굿
1: 말했다.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हे गीत ऐकूयात विनायक रहाटकर यांचं, संगीतकार स्नेहल भाटकर, उषा तिमोथी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
3: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंत्र.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रो के अत्रे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि हे गीत आहे योगेश यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हे गीत ऐकणार आहोत मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश शेगुळकर यांचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अग मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: आहे. ग दि माडगुळकर यांचं ऐकूया. संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातलं हे गीत. चित्रपट चिमण्यांची शाळा.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, सांगते ऐका या चित्रपटामधल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. कवी संजीव यांची गीतरचना, संगीत दिला आहे वसंत कुमार मोहिते यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत भाऊबीज या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: पंडित रघुनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. वसंत प्रभू यांचं संगीत आहे, वसंत देसाई यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश भट यांचं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात उंबरठा या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं.

शांताशेळके यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गाडींबीचा बापू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे वैशाख वणवा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे दत्ता डांगसेकर यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश चेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात, मीना बिडीकर यांची गीतरचना. हे गीत आहे दैव जाणिले कुणी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कुमार सेनगुप्ता यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटावरचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश शिरवूडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: स्वतःच रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, गाय किंवा म्हैस यांची विण्याची वेळ जवळ आल्यानंतर काही महत्त्वाच्या बाबीची पूर्तता करणे आवश्यक असते. जसे की गाय व्यायचे ठिकाणी स्वच्छ व निर्जंतुक केलेले असावे, तसेच वासराची नाळ कापण्यासाठी नवीन ब्लेड, नवीन कात्री, कापूस, जंतुनाशक औषध असावे, वासरा स्वच्छ करण्यासाठी टर्किश टॉवेल असावा. ही जर काळजी घेतली तर वासरू उद्याची सुदृढ गाय किंवा म्हैस किंवा बैल होईल. शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये गाई म्हशीपासून

0: दुग्ध उत्पादन व बैलाचा शेती व्यवसायासाठी उपयोग होत असतो. आज बरेचसे शेतकरी दुग्ध उत्पादन, शेळीपालन, पोल्ट्रीसारख्या जोडधंद्याकडे वळत आहे. त्यातल्या त्यात दुग्ध व्यवसाय करत असताना त्यातील बारकावे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. आजची कालवड उद्याची गाय बनणार असते आणि आजचा गोरा उद्याचा शेती करणारा बैल होणार असतो. यासाठी त्याची जोपासना शास्त्रीय पद्धतीने होणे खूप गरजेचे असते आणि अशा प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा परिणाम पुढे चालून त्या गाई म्हशी त्याच्या उत्पादनावर होणार असतो. म्हणूनच अगदी जनावर व्यालापासून काळजी घेतली तर पुढे चालून त्याचा फायदा नक्कीच होईल. म्हणूनच आपण जनावर व्याल्याबरोबर त्याची योग्य तऱ्हेने काळजी घेणे आवश्यक आहे. जनावर व्याल्याबरोबर लागलीच वासराचे तोंड आणि नाकावरील चिकट पदार्थ, ज्याला आपण म्युकस असे म्हणतो, व्यवस्थित काढले गेले असल्याची खात्री करून घ्यावी. जर वासरू श्वासोश्वास करीत नसेल तर त्याच्या छातीवर हाताने हलकेचे दाब देऊन कृत्रिम श्वासोश्वास देऊ करावा. नाकातोंडात जर चिकट पदार्थ तसाच राहिला तर जनावर दगावून मरण पावण्याची शक्यता असते. वासराची नाळ व्यवस्थित स्वच्छ व निर्जंतुक कात्रीने अथवा ब्लेडने कापून घ्यावी आणि वासराच्या नाळेवर टिंचर आयोडीन सारखे जंतुनाशक औषध लावावे. जर नाळेचा भाग लोंबत असेल तर तो बुडापासून थोड्या अंतराने कापून घ्यावा आणि नंतर टिंचर आयोडीन लावावे. गाय व्याल्यानंतर गाय स्वतःच वासरा चाटून स्वच्छ करते आणि त्यातच त्याचा नाकातोंडातील चिकट द्राव निघून जातो, साफ केला जातो. पण असे न झाल्यास आणि गायीने स्वतःहून असे न केल्यास आपणच टर्किश टॉवेलने वासरा स्वच्छ पुसून घ्यावे आणि नाकातोंडातून जो चिकट पदार्थ तो चिकट पदार्थ साफ करावा. गाय व्याल्यानंतर काही वेळातच वासरू स्वतःच्या पायावर उभे राहून आणि गायीच्या कासेत म्हणजे स्तनपान करू लागतो. पण बऱ्याच वेळेस वासरू जर अशक्त असेल तर त्यास गायीच्या कासेस न्यावे लागते आणि स्तनपानास मदत करावी लागते. बऱ्याच पशुपालकांमध्ये हा गैरसमज आहे की वासरास गायीचे पहिले दूध म्हणजे चीक पाजू नये. पण हे अगदी चुकीचे आहे. वासराचा जन्म ज्यावेळी होतो त्यावेळी त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती नसते. ही रोगप्रतिकारक शक्ती गायीच्या पहिल्या दुधात अर्थात चिकात भरपूर प्रमाणात असते. सर्वसाधारणपणे नवजात वासरात जे रोग होण्याची शक्यता असते त्या रोगाविरुद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती या चिकाद्वारे वासरास प्राप्त असते. गायीच्या दुधामध्ये पहिले दोन दिवस रोगप्रतिकारक शक्ती देणाऱ्या अँटीबॉडीज फार मोठ्या प्रमाणात असतात. या अँटीबॉडीज शरीरात सामावून घेण्याची वासराची क्षमता पहिल्या काही तासातच उच्चतम असते. म्हणून वासरा गायीचे जन्मताच उपलब्ध असणारे दूध, ज्याला आपण कच्चे दूध म्हणतो, लवकरात लवकर दिले गेले पाहिजे. म्हणूनच कुठल्याही गैरसमजास शेतकऱ्यांनी बळी पडू नये आणि वासरू जन्मताच त्याच गायीचे पहिले दूध, ज्याला आपण चीक म्हणतो, ते देणे खूप आवश्यक आहे. चीक वासरांना कमीत कमी 48 तास किंवा कमीत कमी 3 वेळेस पिण्यासाठी मिळाला पाहिजे. या काळात चिकात अँटीबॉडी असल्यामुळे वासरात रोगप्रतिकारक शक्ती येऊन वासराचे रोगापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे मातेच्या पोटात असताना वासराच्या अन्ननलिकेत साचलेली घाण म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. या दृष्टीने वासरांना चीक मिळणे हे सर्वात महत्वाचे आहे. जनावर व्याहल्याच्या वेळी देखील खूप काळजी घेणे गरजेचे आहे. गाय व्याहायच्या ठिकाणी स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असावे. ती जागा चांगली करून घ्यावी. जनावरांचा पाय घसरेल आणि गाय पडेल अशी नसावी. त्याचबरोबर या जागेत खिळे, काड्या किंवा दुसऱ्या टोचणाऱ्या वस्तू नसाव्या. जनावर जिथे विणार आहे ते ठिकाण शांत आणि थोडेसे आडोशाचे असावे, म्हणजे गाय म्हैस यांच्यावर ताण येणार नाही. गाय व्याण्याच्या ठिकाणी वर्दळ नसावी. त्याचप्रमाणे जनावर विण्याची वेळ जवळ आल्यानंतर देखील काही काळजीच्या उपाययोजना कराव्या लागतात, ज्या आपण फर्स्ट एड बॉक्स जवळच असावा. त्यात नवीन ब्लेड, नवीन कात्री, कापूस, जंतुनाशक औषध, टेटाल यासारखं असावं. वासरा स्वच्छ करण्यासाठी टर्किश टॉवेल अथवा इतर खरखरीत स्वच्छ कपडा असावा. अशा प्रकारे गाय किंवा म्हैस व्यवस्थित व्याल्यानंतरही जबाबदारी संपत नाही, कारण बऱ्याच वेळेस गाय म्हैस व्याल्यानंतर देखील एक गोष्ट प्रकाशाने जाणवते, ती म्हणजे जार न पडणे. ससा गाय म्हैस व्याल्यानंतर 6 ते 10 तासात आपोआपच जार पडत असतो. पण 12 तास उलटून गेल्यानंतर देखील जार पडला नाही तर काहीतरी समस्या नक्कीच असायला पाहिजे. अशा वेळी आपला शेतकरी वर्ग बऱ्याचदा अर्धा जार बाहेर आलेला असल्यास ते स्वतःहून ओढून काढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जनावरास इजा होते आणि जार बाहेर न पडण्यामुळे बऱ्याचदा गाय म्हैस स्वतःच सहकळा देऊन जार बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आतून ताण पडल्यामुळे गायीचे अंग बाहेर ढकललेले जाते. अशा वेळी अंग बाहेर येण्याची इतरही कारणे आहेत, पण अशा प्रकारे अंग बाहेर पडल्यास स्वतःहून ते आत ढकलण्याचा प्रयत्न करू नये. वेळीच पशुवैद्यकांना दाखवावे. पशुवैद्यकीय येईपर्यंत काही खबरदारी उपाय पशुपालकांनी करावेत. अशा वेळी गायीला स्वच्छ ठिकाणी बांधावे. गायीस अशा प्रकारे खाली बसवावे की तिचा पाठीमागचा भाग समोरच्या भागापेक्षा उंचावर असेल. नंतर थोडे पाणी घेऊन त्यात योग्य त्या प्रमाणात डेटॉल टाकून त्या भागावर व्यवस्थित टाकावे, जेणेकरून माशा किडे बसणार नाहीत. नंतर गायीस डॉक्टर येईपर्यंत बसून ठेवावे. वासरू निरोगी राहण्यासाठी वासरात जन्मल्या गायीचा चीक पाजणे खूप महत्वाचे आहे. वासरू 2 महिन्याचे झाल्यानंतर लसीकरणाची माहिती करून घ्यावी व त्याचप्रमाणे लसीकरण करून घ्यावे. म्हणूनच गाय म्हैस गर्भात असतानाच काळजी घ्यायची नसते, तर व्याल्यानंतरची काळजी घेणे खूप गरजेचे असते. तरच आजचे वासरू उद्याची सुदृढ गाय म्हैस बैल होणार. धन्यवाद.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, पी सावळाराम यांचं मोलकरीण या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे बोलकी बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आर्थिक गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि हे गीत ऐकूया गरी माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार सुधीर फडके.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात जगदीश खेवडकर यांचं गीत. चित्रपट केला इशारा जाता जाता.

कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेमूणकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

संगीत ऐकूया वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधला रामचंद्र हिंगणे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: अलका याज्ञिक यांनी गायलेलं राणी मलिक यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार आनंदराज आनंद आणि हे गीत आहे होते होते प्यार हो गया या चित्रपटामधलं।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत आहे कहानी एक चोर की या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये, आणि हे गीत आहे आन और शान या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकूयात जाबाज या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. ऐकूया साधना सरगम आणि मनहर उदास यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं, मोहम्मद रफी यांनी गायलेलं, मुजरीम या चित्रपटामधलं. संगीतकार सोनी कौमी.

0: मेरी कोई कर दे इशारा, ए मेरी जाने चमन दिल रुपा शोला बदन, तू नजर में समा गई तो दिल बना लूंगा गले लग जा मेरी जलधरी नयू शर्मा ओ मेरी जान।
1: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचे तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278।

0: मन भव। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, रेडिओ विश्वास कायमच विविध विषयांवरती अनोखे उपक्रम, अनोखे कार्यक्रम आणि ज्या त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शनपर कार्यक्रम कायमच घेऊन येत असतं। ह्याच अनुषंगाने आजपर्यंत आपण सामाजिक, आर्थिक, मनोरंजनपर असे विविध कार्यक्रम करत आहोत। त्यातीलच पॅरेंटिंग म्हणजेच पालकत्व हा देखील विषय तितकाच महत्वाचा आहे। त्यावरती सुद्धा भाष्य करणं, मार्गदर्शन मिळवणं हे तितकंच गरजेचं आहे। आणि म्हणूनच डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी ह्या आपल्या सगळ्यांसाठी एक अनोखा कार्यक्रम घेऊन आलेले आहेत। या कार्यक्रमाचं नाव आहे पालकत्वाची गुरुकिल्ली। डॉक्टर श्यामा कुलकर्णी यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या बालरोग तज्ज्ञ, किशोरावस्था तज्ज्ञ, स्तनपान तज्ज्ञ, बाल आहार तज्ज्ञ म्हणून नाशिकमध्ये गेली 40 वर्ष कार्यरत आहे। त्यांनी पॅरेंटिंग वरती 2 पुस्तकं लिहिली आहेत, एक म्हणजे पालकत्वाची गुरुकिल्ली हे मराठीमध्ये आणि पॅरेंटिंग डूज अँड डोंट्स हे इंग्रजीमध्ये, अशी 2 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत। त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रातून 35 वर्ष लिखाण देखील केले आहे। त्यांच्या अनुभवाचा आपल्याला पालकत्वामध्ये मार्गदर्शनपर फायदा होणार आहे। आपण त्यांच्या काही केसेस बद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत, त्याचबरोबर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची पण उत्तरं त्या देणार आहेत। त्यांचे संपूर्ण भारतभरामध्ये आजवर 2500 जास्त पालकत्वावरती कार्यक्रम झालेले आहेत। आता आपण श्यामाताईंनाच प्रश्न विचारूया आणि त्यांच्याकडून उत्तर जाणून घेऊया। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर, आपल्याला पॅरेंटिंग हा विषय का बरं महत्वाचा वाटतो?
1: तुझा हा प्रश्न अतिशय बरोबर आहे। बाळ जन्माला आल्यापासून पालकत्वाला सुरुवात होते। पॅरेंटिंग म्हणजे पालकत्व, पण पालकत्व म्हणजे काय? तर आपण नर्चर करणं, लहानाचं मोठं करणं आणि त्याच्याचबरोबर संस्कार करणं। बाळ जेव्हा हातात येतं पहिल्यांदा, त्यावेळेला पूर्वीच्या काळी मातांना सवय असायची, लहानपणापासून त्या बाळ घेत असायच्या, मावशीचं, ताईचं, बहिणींचं, भावाचं, कोणाचं तरी बाळ त्यांनी घेतलेलं असायचं। पण आता त्या जेव्हा त्यांचं बाळ हातात घेतात, ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच, आणि त्यामुळं तिथपासून पॅरेंटिंगच्या मार्गदर्शनाची सुरुवात होते। मग बाळाला फीडिंग कसं करायचं ते आपण मागील सर्व एपिसोड्समध्ये बघितलं। मग मूल थोडं मोठं झालं की हल्ली जंक फूड खाणं आहे, हॉटेलिंग आहे, हॉटेलिंग हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे, आणि मग त्याच्यामध्ये झोमॅटो, स्विगी या गोष्टींनी घर बसल्या पण हॉटेलिंग करता येतं, आणि मग मुलांना त्याचीच सवय लागते, आणि मग चौरस आहार खाणं हे मुलं विसरून जातात। मूल जसं किशोरावस्थेत येतं तसे घरात अजून वाद चालू होतात, मग मोबाईल ॲडिक्शन सुरू होतं, टी व्ही ॲडिक्शन सुरू होतं, बॅक आन्सरिंग म्हणजे उद्धट बोलणं, आईवडिलांचं न ऐकणं, मित्रमंडळीमध्ये जास्त राहणं किंवा रादर त्यांचंच फक्त ऐकणं, अशा असंख्य गोष्टी आणि असंख्य प्रॉब्लेम्स पालकांना दिसू लागतात। त्याच्याचबरोबर मुलांची अभ्यासात कधी कधी अधोगती सुरू होते, करिअर काय करायचं हे प्रश्न पडतात, मुलाला काय जमेल हा प्रश्न असतो। पूर्वीच्या काळी काय होतं की सामान्य परिस्थिती असायची, त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणं हे मुलांच्या आयुष्याचं गोल असायचं, पण आता तसं काही नाही। मुलं अगदी बालवाडीत जातात तेच मुळे एअर कंडिशन स्कूलमध्ये जातात, सर्व सुविधा त्यांना उपलब्ध असतात, आणि मग त्यांना वाढवायचं कसं हा प्रश्न पालकांना पडतो असतो। त्यामुळं आता या सर्व सिरीजमध्ये याच्याखेरीज सुद्धा असंख्य प्रॉब्लेम्स आहेत, जसे लहान लहान मुलं आता डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्येचा विचार करतात, मुलामुलींमध्ये रिलेशनशिप जरा जास्तच असते, आणि असंख्य प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. या सगळ्या प्रॉब्लेम्सना कसं हाताळायचं, पालकांनी शांत राहून आनंदी राहून मुलांना कसं जोपासायचं, कसं संगोपन करायचं, याच्यासाठी आता आपण चर्चा करणार आहोत. तर याच्या पुढील सिरीजमध्ये या पद्धतीनं असंख्य विषय आपण हाताळू. त्याचबरोबर पालकांच्या मनामध्ये ज्या पण शंका असतील, जे पण प्रश्न असतील, ते पालक विचारू शकतात आणि त्याची उत्तरं द्यायचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. धन्यवाद.
0: कार्यक्रमाची सुरुवात तर खूप छान झाली मंडळी. आशा आहे की इथून पुढच्या सगळ्या भागांना आपला भरघोस प्रतिसाद मिळेल आणि ह्या चर्चा डॉक्टरांनी दिलेली ही उत्तरं तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच फायद्याची ठरतील. पालकत्वाची गुरुकिल्ली ह्या कार्यक्रमामध्ये आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. आज आपल्याला मार्गदर्शन केलं डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी. पुढच्या भागात सुद्धा डॉक्टर आपल्यासोबत असणार आहेत आणि यापुढे देखील ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. भेटूया पुढच्या भागामध्ये, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: जड भवार्णवी उतरी तानदा सापडे.
3: ऐकूया अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं अंजाम ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं. इंदिवर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि चित्रपट मर्दोवाली बात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या चित्रपटामधलं गीत कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांच्या आवाजात, गीतकार नसरत बद्र आणि समीर, संगीतकार इस्माईल दरबार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
10: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरमा आपले स्वागत करतो. श्रोतेहो, आपणास माहिती आहे क्रीडा भारतीतर्फे यावेळेस क्रीडा स्पर्धांसाठी एक परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा कधी घेतली जाणार, त्याचं स्वरूप कसं असणार, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने कसे प्रश्न विचारले जाणार, या सर्व संदर्भात आज आपण श्री रवींद्र नाईक सरांना आमंत्रित केलं आहे. रवींद्र नाईक सर हे नाशिकचे क्रीडा भारतीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी देखील आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. प्रथमतः सांगा, क्रीडा भारती आपले कसे कार्यक्रम राबवत आहे आणि क्रीडा भारती म्हणजे नेमकं काय?
1: क्रीडा भारती ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक संघटन आहे.
0: बर.
1: आणि जे फक्त आणि फक्त खेळाडू आणि वेगवेगळे खेळ, त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे जे पारंपरिक खेळ आहे किंवा आपले जे मातीतले खेळ आहेत, तर यांना परत एकदा पुनर्जीवित करणे किंवा ज्या पारंपरिक खेळ आहेत ते कायमस्वरूपी राहावेत याच्याकरताचा एक प्रयत्न या क्रीडा भारतीमार्फत केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं की खेळापासून जो सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट होतो तो आपला फिटनेसचा, आरोग्याचा होतो आणि तंदुरुस्ती आपली चांगली राहते. तर तंदुरुस्तीवरच जास्त फोकस हा क्रीडा भारती करते की प्रत्येक नागरिकाची तंदुरुस्ती ही चांगली राहिली पाहिजे. त्या माध्यमातून मग प्रयत्न जो असतो की आपण बऱ्याच वेळ बघतो की आता फिट राहायचं तर बरेच लोक जिमला जातात, परंतु जिमला जायचं तर 1,500-2,000 रुपये महिन्याला आपल्याला पैसे भरावे लागतात. क्रीडा भारतीने फोकस केलं कशावर, तर सूर्यनमस्कारवर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे आणि त्याला कुठलेही इक्विपमेंट लागत नाही, फार जागा लागत नाही. अगदी 4x6 जागेमध्ये पण आपण उभं राहू आणि तो व्यायाम करू शकतो. तर सूर्यनमस्कार जे आहे त्याच्यावर फोकस करून योगासनं जे आपल्या भारताची परंपरा आहे, पुरातन कालापासून चालत आलेलं जे योग अभ्यास आहे त्याच्यावर पण लक्ष केंद्रित केले गेले की योगाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचा, विद्यार्थ्याचा, सिनियर सिटीजन म्हणजे सगळे वयोगटात जे आहेत त्यांचं तंदुरुस्ती राखणे हा त्याच्या मागचा क्रीडा भारतीचा उद्देश आहे आणि क्रीडा भारती त्याकरताच काम करतात. याच्यामध्ये क्रीडा भारतीचं एक अजून लक्ष आहे की खेळ हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क असावा, यासाठी सुद्धा क्रीडा भारतीमार्फत प्रयत्न आणि लढा

0: आहे. तो हाच आहे की खेळात ऑलरेडी खेळाकडे काही मुलं जातात किंवा काही जात पण नाही, परंतु खेळाची आवड निर्माण या निमित्ताने होणार. कारण क्रीडा ज्ञान परीक्षा म्हणजे अभ्यास करून त्याची परीक्षा देणं. त्यानिमित्ताने गुगलवर का होईना सर्च केलं जाईल की या खेळाचं काय महत्व आहे किंवा या खेळाचं काय नियम आहे किंवा या खेळाडूचं काय प्रावीण्य आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण जे क्रीडा क्षेत्राचं जे नॉलेज आहे ते आपण आत्मसात करणार आहे. तर या माध्यमातून विषय असा आहे की ऑलरेडी आत्ताचं जे मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर आहे हा मॅक्सिमम मुलं हे इतर काहीतरी सोशल मीडियाचा वापर करून इतर काही नको त्या गोष्टी आत्मसात करतात, त्यापेक्षा त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून क्रीडा क्षेत्रातली माहिती त्यांनी घ्यावी हाही त्याच्या मागचा एक उद्देश आहे. आणि त्या निमित्ताने त्यांचं नॉलेज वाढणार आहे. दुसरा एक मागचा याच्या मागचा पर्पज असा की या निमित्ताने परिवार एकत्र बसून सुद्धा डिस्कस करून क्रीडा क्षेत्रातली माहिती एक्झॅक्टली आई वडील आजी आजोबा सगळे बसून सुद्धा त्याची माहिती घेऊन आणि मग ती परीक्षा देणार. याचा अर्थ असा होणार की क्रीडा क्षेत्राकडे कुठेतरी ते बरोबर अट्रॅक्ट होणार, ते आकर्षित होणार आणि मग हळूहळू त्या निमित्ताने काय होईना ते ग्राउंडवर येतील. असं त्याच्या मागचा एक मूळ पर्पज आहे.
1: सर, ही स्पर्धा कधी होणार आणि कशा पद्धतीने असतात?
0: क्रीडा ज्ञान परीक्षा जी आहे ती 6 सप्टेंबरला होणार आहे. 6 सप्टेंबर म्हणजे रविवार आहे आणि त्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते संध्याकाळी 5 पर्यंत ती ओपन असणार आहे ती स्पर्धा परीक्षा. तर याच्यामध्ये 5 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंत केव्हाही जो आता ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे त्यांना एक लॉग इन आय डी पासवर्ड गेलेला आहे त्यांच्या मोबाईलवर आणि त्यांनी मग तो लॉग इन आय डी पासवर्ड त्या वेबसाईटवर टाकून ती परीक्षा ते देऊ शकतात. ती वेबसाईट आहे क्रीडा भारती KGP.org अशी एक वेबसाईट आहे की ज्या माध्यमातून ती परीक्षा आपल्याला 6 सप्टेंबर रोजी देता येईल.
1: आता ज्यावेळेस आपण एखादी परीक्षा घेतो त्यावेळेस एखादं सुपरविजन राहतो वगैरे असं असतं, पण या परीक्षेला सुपरविजन नाही राहणार आणि ChatGPT नावाचं तर आता एक आलेलं आहे, मग असं सर्व काही त्याचा वापर होईल ते चालणार काय परीक्षा?
0: हा, आता याच्या मागचा पर्पज सांगतो. तर बेसिकली प्रश्न जे असणार आहे ते भयानक रॅन्डम प्रश्न असणार आहेत आणि गुगली टाईप प्रश्न असणार आहेत. त्याच्यामुळे खूप विचारपूर्वक ते उत्तर पण द्यावं लागणार आहे. परंतु तुम्ही जसं म्हटलं की आता ChatGPT AI हे सगळं वापरून सुद्धा करतील, परंतु मूळ उद्देश जो आहे क्रीडा ज्ञान परीक्षेचा क्रीडा क्षेत्रातलं नॉलेज व्हावं, त्या निमित्ताने ते सर्च करतील की या प्रश्नाचं उत्तर काय ते शोधतील. मग क्रीडा क्षेत्रातले जेवढा काही डेटा आहे तो त्यांच्या समोर येणार आहे आणि तो डेटा ते बघतील. एकदा आज लाखो विद्यार्थी लाखो सिटीजन हा सगळा डेटा बघून क्रीडा क्षेत्रातला डेटा एवढ्या लोकांच्या मनामध्ये जाणार आहे,
1: बरोबर,
0: त्यांच्या ब्रेनमध्ये जाणार आहे. तर मला असं वाटतं की ते परीक्षा कशी देत आहेत त्याच्यापेक्षा त्या क्रीडा क्षेत्रातलं जे ज्ञान आहे ज्ञान आहे ते किती आत्मसात करतील हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
1: आपण आता ते ChatGPTचा विषय घेतला, मग ChatGPT करत असताना प्रश्न शोधायला वेळ लागेल आणि ते वेळ लागत असताना परीक्षेचा काही कालावधी असा आहे का मिनिटांचा?
0: अगदी बरोबर. ही परीक्षा आहे 20 मिनिटाची. लॉग इन झाल्याबरोबर प्रश्न तुम्ही उत्तर द्यायला सुरुवात केली की 20 मिनिटं तुम्हाला मिळतात. 20 मिनिटांमध्ये 50 प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि मग त्याला प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन्स असणार
1: आहे.
0: त्याच्यापैकी एक आपण निवडायचा असतो. आता वेळेचं जे महत्व आहे तेच आहे, याच्यात स्किल तोच पार्ट आहे स्किलचा, की तुम्ही एकतर तुमचं नॉलेज जर असेल तर तुम्ही फास्ट उत्तर देऊ शकता. तुम्ही सर्च करायला गेले तर तेवढा वेळ लागणार. मग याच्यामध्ये सर्च करताना सुद्धा फॅमिली एकत्र बसली तर निश्चितच ते सगळे मिळूनच सर्च करणार आणि सगळे मिळून सर्च करता करता सगळ्यांना त्या प्रश्नाचे उत्तरं करणार किंवा त्या क्रीडा क्षेत्रातला जो प्रश्न आहे क्रीडा क्षेत्रातले जे डेटा आहे तो त्यांच्यापर्यंत जाणार आहे. म्हणजे प्रत्येक जण त्या ज्ञानाला कुठेतरी आत्मसात इनडायरेक्टली करणार आहे. मग ते परीक्षेच्या स्वरूपात का होईना ते नॉलेज ते ग्रास्प करणार त्याकडून.
1: सर, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण महाविद्यालय शाळा यांच्यापर्यंत पोहोचलात का आणि तिथून आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला?
0: अगदी अगदी. जेव्हापासून या क्रीडा ज्ञान परीक्षा 2026 रजिस्ट्रेशन सुरू झालं तेव्हापासून आम्ही क्रीडा भारती नाशिकच्या वतीने ज्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो, काही जे महाविद्यालय मोठे शाळा आहे त्यांच्या प्राचार्यांना आम्ही जाऊन भेटलो, मुख्याध्यापकांना भेटलो, त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा करा. याच्यात 2-3 प्रकारे, म्हणजे जी वेबसाईट आहे क्रीडा भारती KGP.org याच्यावर जाऊन वैयक्तिक पण आपण नोंद करू शकतो, बल्कमध्ये पण नोंद करू शकतो. आता बल्कमध्ये करताना जर 60 पर्यंत असेल तर एक ग्रुपचं रजिस्ट्रेशन त्याच्यात करता येतं, 60 विद्यार्थ्यांपेक्षा किंवा 60 रजिस्ट्रेशन करणाऱ्या लोकांपेक्षा

0: जास्त असेल तर एक एक्सेल शीट आम्ही डिझाईन करून दिलेली की त्या एक्सेल शीटमध्ये जर त्यांनी माहिती भरून दिली अप टू 500 संख्या असलेली तर ती एक्सेल शीट आम्ही बल्क रजिस्ट्रेशन म्हणून ज्याचं प्रांतांनी मला ऑथॉरिटी दिलेली आहे मग मी ते अपलोड करतो आणि त्याचे जे 20 रुपयाप्रमाणे आता याचं रजिस्ट्रेशनची म्हणजे या परीक्षेमध्ये सहभाग घेण्याची जी एक नाममात्र फी ठेवलेली आहे ती 20 रुपये. त्यालाही कारण असं आहे की जर कुठल्या गोष्टीला किंमत नसेल तर त्या गोष्टीची किंमत आपण करत नाही म्हणून कमीत कमी काहीतरी त्याला फी असावी म्हणून 20 रुपये ठेवलेली आहे. तर ते बल्क रजिस्ट्रेशन एक्सेल शीटच्या माध्यमातून आम्ही करतो. असं बरेचसे आता नाशिकमधले बऱ्याचशा शाळा महाविद्यालय की ज्यांनी याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवत आहेत. आतापर्यंत जवळपास 5,000 जास्त नोंदणी आपल्या शहरातून झालेली आणि बऱ्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला याच्यात सांगायला एक अभिमान पण वाटतो की आपण ट्रायबल पर्यंत पण पोहोचलो. अगदी ट्रायबलच्या काही आश्रमशाळा आहेत की त्यांनी पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन सगळं करून घेत आहोत.
1: सर, स्पर्धा आली म्हणजे तिथे विजय आला, आपण या स्पर्धेचा निकाल कसा जाहीर करणार आणि त्याच्यातून विजेत्यांना काय मिळणार?
0: एक्झॅक्टली, ही स्पर्धा जी आहे ती ऑनलाईन स्पर्धा आहे. ऑनलाईन स्पर्धा असल्यामुळे पूर्णपणे डेटा हा ऑनलाईन असतो तिथे. त्याचं जे काही मूल्यमापन इव्हॅल्युएशन होते पण ऑनलाईनच होतं. याच्यामध्ये जो निकाल आहे तो पद्धत अशी आहे की कमी वेळात सगळ्यात जास्त मिळवणारा जो तो पहिला. आता याच्यामध्ये आपण म्हणू की समजा 50 पैकी 50 पूर्ण मार्क मिळवणारे समजा 10 लोक असतील, 15 लोक असतील, पण या 15 लोकांमध्ये त्याचा डेटा पण असा असतो मायक्रो सेकंड मध्ये तो त्यांचा टायमिंग असतो की किती टायमिंग मध्ये त्यांनी ती परीक्षा कम्प्लीट केली. मग सगळ्यात कमी टायमिंग मध्ये ज्याची परीक्षा त्यांनी क्लिअर करून सगळ्यात जास्त मार्क मिळवली तो पहिला, आणि जो पहिला येणार आहे त्याला 1 लाखाचं बक्षीस हे क्रीडा भारतीतर्फे देण्यात येणार आहे. 2 नंबर जो आहे त्याच्यामध्ये 2 पारितोषिकं देणार आहे 50-50 हजाराचे. तिसऱ्या नंबरला 25 हजाराचे 4 पारितोषिके आणि चौथ्या नंबरला 11 हजाराचे 11 पारितोषिके असे पारितोषिके देणार आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पार्टिसिपेशन जो करणार आहे लॉग इन करून परीक्षा देणार आहे त्या प्रत्येकाला ई सर्टिफिकेट त्यांच्या मेल आयडी आणि त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे. हा एक भाग. दुसरा, ज्या ज्या शाळांनी जास्त रजिस्ट्रेशन केले अराउंड 250-300 जास्त त्या प्रत्येक शाळेला क्रीडा भारती आम्ही क्रीडा म्हणजे नाशिक क्रीडा भारतीच्या वतीने आम्ही त्या शाळेचा सन्मान करणार आहे, एक ट्रॉफी देऊ. त्याच्याबरोबर त्या शाळेतले म्हणजे समजा 300 जास्त रजिस्ट्रेशन असेल त्या शाळेतले किंवा महाविद्यालयातले जे पहिले 3 येतील त्यांचा पण रिझल्ट आम्ही काढणार आणि त्या तिघांनाही आम्ही ट्रॉफीज देणार हे क्रीडा भारती नाशिकच्या वतीने.
1: सर, कोणती गोष्ट करायची म्हटलं तर ते एका व्यक्तीकडून होत नसते, तर आपल्या क्रीडा भारतीत अजून कोण आपल्याला सहकार्य का जे तुमचे नाव इथे नमूद करा?
0: अगदी अगदी. आता क्रीडा भारती नाशिकचं जे कार्य आहे तसं खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आपले क्रीडा केंद्र आहे 4 ठिकाणी, क्रीडा केंद्राचे क्रीडा प्रमुख पण आहेत. त्याचबरोबर क्रीडा भारतीचं जे नाशिकचं काम याआधी सांभाळत होते म्हणजे मी अध्यक्ष होण्याच्या आधी ते श्री विनोद शिरभाते आहेत, त्याचप्रमाणे संजय पाटील आहेत, त्याच्यानंतर विकास लाटे आहेत, मंजिरी पाटे आहेत, तर ही मंडळी आणि त्याचबरोबर पवन खोडे आहेत, अभिजित देशमुख आहे, असे मंडळी ऑलरेडी काम करत होते. आत्ताही ते आमच्या टीममध्ये आहेत आणि अर्थात क्रीडा भारती पूर्णपणे अगदी जिल्हाभर ग्रामीण भागात आणि ट्रायबल भागात वाढवण्याच्या दृष्टीने नुकतंच आपण 23 ऑगस्टला जिल्हा व्यापक बैठक त्याची आपण आयोजित केली होती की ज्याच्यामध्ये नाशिकमधल्या अगदी ट्रायबल भागातून सुद्धा काही शिक्षक मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि ते आपले सदस्य झाले. आता त्यांच्या माध्यमातून आपण क्रीडा भारती ही पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये व्यापक जो व्याप आहे वाढवणार आहे.
1: या व्यापक बैठकीतच कोण सहभागी झाले आपले नाव?
0: हा, अगदी अगदी. या व्यापक बैठकीमध्ये जे महाराष्ट्र पश्चिम प्रांताचे जे अध्यक्ष आहेत विजय पुरंदरे पुण्यावरून आले होते, अनुजा मॅडम आहेत त्या पण पुण्यावरून आल्या होत्या, परंतु नाशिकमधून आता त्या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील या उपस्थित होते आल्या होत्या. आणि याच्यामध्ये आपले जे एशियन गेम्सला गोल्ड मेडलिस्ट आहे कबड्डीमध्ये आकाश शिंदे हेही उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने आपण काही जे आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांचे सत्कार देखील केले आहेत. संजीव जाधव असेल, भूमिका नेहते असेल, किंवा काही दिव्यांग खेळाडू होते ज्यात सागर बोडके आहे किंवा स्वयं पाटील आहे, तर असे काही खेळाडूंचे केले. आणि याच्यामध्ये काही फिजिकल डायरेक्टर्स पण आले होते जसं डॉक्टर मीनाक्षी गवळी आहेत किंवा डॉक्टर हेमंत पाटील आहेत की जे KTGM महाविद्यालयात आहेत, त्याचप्रमाणे बरेचसे क्रीडा शिक्षक जे वेगवेगळ्या शाळेंवर ऑलरेडी शिकवत आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आले. ग्रामीण भागातून जे ग्रामीण क्रीडा प्रशिक्षक आहेत की ज्यामध्ये अगदी पाठाडे आहेत जे पेठवरनं आले, त्याच्यानंतर मीना गायकवाड आहे की अगदी छोटंसं विसापूर तालुका कळवण या छोट्याशा पाड्यावरची शाळा आहे तिथून ते आले. म्हणजे असे सर्वसमावेशक बरेचसे क्रीडा क्षेत्रातली मंडळी ही याच्यामध्ये जॉईन झाली, कारण ती आवश्यक होती. क्रीडा भारती हे क्रीडासाठी काम करणारे संघटन आहे, मग याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातले सगळे सगळ्या थरातली जी मंडळी
1: सामावून घेतली,
0: ते सामावून घेण्याचे आपलं त्याच्यामागचा उद्देश.
1: आता ही स्पर्धा तर होणारच आहे, पण स्पर्धा परीक्षा आणि याच्यानंतर आपण आणखी क्रीडा भारती कोणते कार्यक्रम राबवणार, त्यांचे उपक्रम काय असणार?
0: अगदी अगदी, जसं मी म्हटलो की क्रीडा भारती ही खेळाडूसाठीच सगळ्यात महत्त्वाचं काम करणार आहे, तर खेळाडूंच्या डेव्हलपमेंट करता याच्या पुढे भविष्यामध्ये आपण एकतर वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना स्पोर्ट्स सायन्स रिलेटेड ज्या बाबी आहेत त्या पण आपण अवगत करून देणार
1: आहे.
0: मग त्याच्यासाठी काही कॉन्फरन्सेस असतील, मग ते राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर किंवा आंतरराष्ट्रीय स्तर, त्या कॉन्फरन्सेस आपला घेण्याचा पुढचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे काही खेळाडू जे आहेत की जे फायनान्शियली त्यांना अडचणी येतात परंतु ते अपकमिंग आहेत, तर त्यांनासुद्धा सपोर्ट करण्याचा आमचा मानस क्रीडा भारतीच्या वतीने आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज गरज जी आहे ती गरज ग्रामीण आणि आदिवासी भागातून टॅलेंट हंट करणं आहे, तर आम्ही सुरुवात त्याची ऑलरेडी केलेली आहे क्रीडा भारतीमार्फत. आपल्याला माहिती आहे की क्रीडा भारतीमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन मॅडम पण आहेत, तर त्यांच्या माध्यमातून अगदी पाड्यापाड्यांवर जाऊन पाड्यावरचे जे आश्रमशाळा आहेत तिथे कबड्डीच्या मुलींचे संघ तयार करण्याची कार्यवाही आपण ऑलरेडी सुरू केली.
1: सर, याही पुढे म्हणजे असं म्हटलं की जे मैदानात उतरलेच नाही त्यांना मैदानात उतरवण्यासाठी तुम्ही काय भूमिका असाल?
0: निश्चित, याच्यासाठी एक भाग जो आहे तो
1: आता आजकाल कसं झालंय की मोबाईल टीव्ही, आता टीव्ही मागे पडत चालला, मोबाईल इतका पुढे आला की टीव्ही चालू असताना लोक मोबाईल किंवा मुलं मोबाईल पाहत बसतात आणि एकीकडे टीव्ही चालू असतो. पण अशाही परिस्थितीत आपल्याला मुलांना मैदानात उतरवायचं?
0: नाही, याच्यामध्ये एकतर आत्ताची जी परिस्थिती आहे ती तर मोबाईल ॲडिक्शनच म्हणता येईल त्याला, की ॲडिक्शन झालेलं आहे. याच्यातून बाहेर काढण्याकरता खरोखर ग्राउंड म्हणजे क्रीडांगण हे सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन आहे आता. तर याला आजच्या परिस्थितीमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याकरता जसं आता आम्ही क्रीडा भारतीने किमान क्रीडा ज्ञान परीक्षा केली आहे की क्रीडा हा शब्द तरी जातोय, त्या निमित्ताने क्रीडा हा शब्द जातोय, तर तसा आपला प्रयत्न तर एक झालेलाच आहे. परंतु आमचा प्रयत्न असा असणार आहे की मॅक्सिमम सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून क्रीडा शिक्षकांचं आपल्याला एक सेशन घ्यायचं आहे की ज्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांनी, कारण क्रीडा शिक्षकच हा घटक आहे की जो खेळाडूंपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचतो, तर त्या माध्यमातून जे क्रीडा क्षेत्रातलं महत्त्व आहे ते आपल्याला विशद करायचं. पण याच्यामध्ये एक अजून महत्त्वाचा रोल असा आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेट जर सोडलं तर इतर खेळांचं जे प्रमोशन जे व्हायला पाहिजे, प्रसिद्धी व्हायला पाहिजे, ती होत नाही. तर आमचा प्रयत्न असा असणार आहे की आता जे कोणी नवोदित खेळाडू असतील, जी किंवा कुठली संस्था असेल जी पाड्यावरची असेल, ग्रामीण भागातली किंवा शहरी भागातली, चांगलं कामकाज करणाऱ्या असतील संस्था, तर त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना आपल्याला प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत प्रसिद्धी झोतात येत नाही तोपर्यंत निश्चितच खेळाविषयी आकर्षण हे पालकांमध्ये पण निर्माण होणार नाही. आणि पालक हा सगळ्यात महत्त्वाचा परत एक घटक आहे की तो ठरवतो मुलांना पाठवायचं की नाही पाठवायचं. त्याच्यामुळे पालकांना याच्याकडे आकर्षित करण्याकरता निश्चितच वेगवेगळे खेळ जे आहेत आपले, जेवढे ऑलिम्पिक खेळ असतील, इतर नॉन ऑलिम्पिक असतील किंवा पारंपरिक असतील, हे खेळांचं प्रसिद्धी ती त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या खेळातून काय फायदा होणार आहे हा सुद्धा त्यांना सांगणं तितकंच गरजेचं आहे, त्यांना कळणं आवश्यक आहे. आता बऱ्याचशा पालकांना माहीत नाही की आता शासन जसं आंतरराष्ट्रीय स्तरावर जर चांगली कामगिरी केली तर त्यांना क्लास वनची थेट नियुक्ती देतात, क्लास टूची थेट नियुक्ती देतात. ही योजनाच लोकांना माहीत नाही, 5% आरक्षण पण आहे, ती योजना माहीत नाही. त्याच्यामुळे अशा ज्या शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या या योजना पण पालकांपर्यंत आणि संस्थांपर्यंत जर पोहोचवल्या तर त्यांना त्याचं महत्त्व कळेल आणि मग ते खेळाडू आपल्या क्रीडांगणाकडे निश्चितच आकर्षित होते.
1: सर, आपल्याला अखेरचा प्रश्न की क्रीडा भारतीतर्फे ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, क्रीडा म्हणजे क्रीडा स्पर्धाची परीक्षा, तर यासाठी आपण नाशिककरांना काय आव्हान करू?
0: नक्कीच मी नाशिककरांना हे आव्हान करील की एक माध्यम आपल्याला मिळालेलं आहे की जे राष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या नाशिकचं नाव नेणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना नाशिककरांना की आपण अगदी फॅमिली सकट सगळ्यांनी याच्यामध्ये नोंदणी करावी, आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांना सांगावं की यामध्ये नोंदणी करा. आणि ती नोंदणी करताना जी वेबसाईट आहे क्रीडा भारती KGP.org याच्यावर जाऊन तुम्ही अगदी सुलभ नोंदणी आहे, आपली फास्ट नोंदणी आहे, तर सगळ्यांनी नोंदणी करावी. आणि निश्चितच एक खूप एंटरटेनिंग पण म्हणेल मी याला आणि खूप अशी म्हणजे इंटरेस्टिंग एक्झाम
1: बरोबर, एक टेन्शन नाही.
0: एक्झॅक्टली. आणि आता ज्यांनी नोंदणी केली त्यांच्यासाठी पण एक माहिती मी देतोय, बहुधा माहित नसावी, की आपण आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो लॉग इन आय डी पासवर्ड आपल्याला मिळतो त्या लॉग इन आय डी पासवर्डने सुद्धा आता आपण वेबसाईटवर जाऊन एक डेमो एक्झाम तिथे आपण ऑलरेडी ठेवलेली, तर ती डेमो एक्झाम पण आपण देऊ शकतो, की जेणेकरून त्या डेमो एक्झाम मधून आपल्याला कळेल की नक्की प्रश्न कसे असतात. आणि मग ती एकदा सवय झाली की आपल्याला 6 सप्टेंबरला ती परीक्षा देणं जास्त सुलभ होईल. म्हणून जास्तीत जास्त नोंदणी करून त्याची डेमो एक्झामचा पण तुम्ही सराव करावा. निश्चितच या एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा ज्ञान वाढावं हा पर्पज असून, याच्यामध्ये अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा घडामोडी, खेळाडू, त्याचबरोबर आपले जे पारंपरिक खेळ आहेत आणि आपले जे मातीतले खेळ आहेत याच्याबद्दलच्या माहितीचे प्रश्न तयार केले गेलेले आहेत, की जे अगदी इंटरेस्टिंग आहेत, जे आपल्याला कधीच माहीत नसतात. की एक उदाहरण जर द्यायचं झालं डेमो एक्झाम मध्येच आहे की आपले भारोत्तोलन जसं वेटलिफ्टिंग आहे, तर आपल्या पुरातन काळी कोण पहिला वेटलिफ्टर होता. आता ही नॉलेज एक नॉलेजचा भाग आहे परंतु इंटरेस्टिंग आहे, की आपण विचार करतो कोण आहे, त्याचे ऑप्शन्स असतात, समजा श्रीकृष्ण आहे, भीम आहे, बजरंग बली आहे, कोण, मग त्याच्यातला ऑप्शन आहे. आता हे बऱ्यापैकी पुरातन काळापासून जे क्रीडा संस्कृती आपली आहे त्या क्रीडा संस्कृतीचा अभ्यास सुद्धा या माध्यमातून आपला होणार आहे, की एवढा इंटरेस्ट जनरेट होणार आहे की ऑटोमॅटिकली खेळाविषयी आवड निर्माण होऊन पालक स्वतः पण म्हणतील आम्ही पण ग्राउंडवर खेळायला येतो. असा एक पर्पज आहे. म्हणून मी नाशिककरांना सगळ्यांना आव्हान मनापासून आव्हान करतो की आपण या परीक्षेमध्ये आपलं नाव नोंदवावं, परीक्षा द्यावी. 6 सप्टेंबर रोजी 5 ते 5 तुम्ही केव्हाही आपल्या सोयीनुसार अगदी सगळा परिवार घेऊन बसून 20 मिनिटं ती एक्झाम द्या, एन्जॉय करा, क्रीडा क्षेत्रातलं नॉलेज आत्मसात करा, अशी मी सगळ्यांना या निमित्ताने क्रीडा भारती नाशिकच्या वतीने आवाहन करतो.
1: सर, आपण रजिस्ट्रेशनचं शेवटची तारीख काय ठरवली?
0: हा, आत्ता जे काही आमच्यापर्यंत क्रीडा भारती जे राष्ट्रीय संघटन 4 सप्टेंबर पर्यंत नोंदणीची डेट ठेवलेली त्यांनी, इनकेस जर तसं काही त्यात बदल झाला तर आपण तो तसा वृत्तपत्रातून किंवा इतर माध्यमातून आपण कळवू शकतो.
1: नक्कीच सर, आपल्या आव्हानाला नाशिककर प्रतिसाद देतील असं मला आज तरी वाटतंय. आणि नाशिककर हे क्रीडा क्षेत्राकडे वळणारीच आहे, नाशिकचा इतिहास हा क्रीडा क्षेत्रासाठीच प्रसिद्ध आहे, त्यामुळे आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते हो, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया उदित नारायण आणि विभा शर्मा यांनी गायलेलं गीत हद कर दिया आपने. या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार आनंदराज आनंद.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: ऐकूया जसपिंदर नरुला, कमाल खान आणि सोनू निगम यांनी गायलेलं फैज अनवर यांचं गीत हॅलो ब्रदर या चित्रपटामधलं, संगीतकार साजिद वाजिद.

0: What's up, bro?
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल, ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात.

0: वीजेचं बिल यापासून दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
2: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर
4: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बप्पी लहरी यांच्या संगीताने सजलेलं समीर यांचं गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात हे गीत ऐकणार आहोत हम भी इन्सान है या चित्रपटामधलं

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गुलाम या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार जतीन ललित.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत गायक स्वर मुकेश यांचा गीतरचना शैलेंद्र यांची तर या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504800520 आणि 98349 52278.
1: कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आजच्या शब्दगंध कार्यक्रमात आपण शब्दांचा सुगंध घेणार आहोत एका हिंदी गाण्याच्या. पिया का घर नावाचा एक चित्रपट आला होता, मुंबईचा जावाई मराठी चित्रपटाचा रिमेक होता की काय असं वाटतं. या चित्रपटातलं हे गाणं आहे, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, किशोर कुमार यांचा आवाज आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत. शब्द आहे

चालू आहे, यात आपण कुठलाही बदल करू शकत नाही. ये न सोच इसमें अपनी हार है के जीत है, इसे अपना लो जो भी जीवन की रीत है. ये जिद छोड़ो यू ना तोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है. या जीवनातल्या घटना ज्या घडत असतात ना, त्यामध्ये याच्यात आपली हार आहे का आपले जीत आहे हा विचार करूच नका ना. सुखदुःखे समेकृत्वा, सुख आणि दुःख एकसारखं उपभोगण्याची वृत्ती आपल्यामध्ये येणं हेच जीवनाचं सार आहे. जे घडतं आहे त्यात आपण कुठलाही बदल करू शकत नाही, आणि जर असं असेल तर त्याच्यासाठी रडायचं का. ये न सोचो इसमें अपनी हार है के जीत है, उसे अपना लो जो भी जीवन की रीत है. याच्यामध्ये आपली हार आहे किंवा याच्यामध्ये आपली जीत आहे हा विचार न करता, हार जीत न मानता, आपण फक्त ही जीवनाची रीत आहे म्हणून जर स्वीकारलं तर ये जीवन है, इस जीवन का यही है रंगरूप. ये जिद छोड़ो यू ना तोड़ो, हर पल एक दर्पण है. प्रत्येक क्षण हा आरसा आहे, काहीतरी दाखवतोय, आणि तो जर काहीतरी दाखवतोय, आरसा काय दाखवतो, जे समोर असेल तेच दाखवतो, जे घडत आहे तेच जर आहे तर हा आरसा तोडून उपयोग काय. कितीही तो आरसा तोडला किंवा काहीही केलं तरी शेवटी काय होणार आहे, जे आहे ते आहेच, जे चालू आहे तेच चालणार आहे. धन से न दुनिया से, घर से न द्वार से, सासों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से. पैसा कितीही आला आणि आपली जीवाभावाची माणसं जर जवळ नसली तर त्या पैशाचा काहीही उपयोग नसतो श्रोत्याहो. धन से न दुनिया से, या दुनियेमध्ये सुद्धा काहीही उपयोगी असेल तर ते आपले लोक आहेत, आपल्या बरोबरचा माणूस आहे. तो जर नसेल तर या दुनियेमध्ये दुसरं काय आहे. धन से न दुनिया से, घर से न द्वार से, घरदार सगळं सोडून जायचं आहे आपल्याला, घरदार सगळं इथेच राहणार आहे. सासों की डोर बंदी है प्रीतम के प्यार से, आपलं हे जीवन आहे ना जोडलं गेलेलं आहे जोडीदाराशी. जो आपल्याला आवडणारा आहे, आवडणारी आहे, तिच्याशी जर आपले दोर पक्के बांधले गेलेले आहेत, आणि हे दोर सुद्धा असे असतात ना की जे तुम्ही तोडू शकत नाही, ते मजबूत नसतात तरी सुद्धा तुम्ही तोडू शकत नाही. म्हणून म्हटलंय सासों की डोर बंदी है प्रीतम के प्यार से. दुनिया छूटे पर ना टूटे, ये कैसा बंधन है, ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम है कभी खुशी कभी गम, हे चालतच राहणार आहे. आणि म्हणून काही गोष्टी अशा असतात ना की ज्या आहे तशाच पुढे नेत राहणं, चालू ठेवत जाणं हेच आपल्या हातात असतं, आपल्या हातात दुसरं काही नसतं. असं श्रोते हो हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं. खरंच ही काही गाणी जी आहेत ना ती आपल्या संतांच्या अभंगांप्रमाणेच आहेत असंच मला वाटतं. किती छोट्या छोट्या गोष्टीतून पूर्ण जीवनाचं सार त्यामधून सांगितलेलं आहे. ये जीवन है, इस जीवन का यही है रंगरूप. पिया का घर या चित्रपटातलं गाणं, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं, नक्कीच आवडेल तुम्हाला.
आणि या अगोदर आवडत असेल तर तुम्हाला पुनःप्राप्त

तुमचा आनंद येईल आणि आवडलं नसेल तर नक्कीच आज ऐका, आवडेल, ऐका आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला नाशिकमधल्या सुप्रसिद्ध ENT सर्जन डॉक्टर ऋषिका पटेल ह्या आज आपल्याशी गप्पा मारायला आलेत. त्यांची खास ओळख म्हणजे त्यांनी आयर्न मॅन कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. एक आयर्न मॅन होण्याचा प्रवास, एक स्वतः ENT असून सुद्धा हा एकूणच सगळाच रंजक प्रवास असणार आहे. तर त्याच अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. पण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, खूप खूप मनापासून स्वागत तुमचं.
1: नमस्कार, थँक्यू सो मच.
0: आणि सगळ्यात आधी तर अभिनंदन, तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकला, एक ऐतिहासिक कामगिरी आपण ज्याला म्हणूया अशी तुम्ही पूर्ण केलेली आहे.
1: थँक्यू सो मच. तुम्ही इतका मोठा हे करताय, बट मी आयरन मॅन कम्प्लीट केली आणि डिफिकल्ट होती पण झाली. आणि याच हे सगळे तुम्ही जे मला अभिनंदन देताय त्याच्यासाठी खूप खूप आभार.
0: नक्कीच. सुरुवातच मला अशी करायची की एकतर ENT सर्जन, मुळात डॉक्टर व्हावं असं काय वाटलं? घरात तसं काही वातावरण होतं का?
1: घरी कोणी डॉक्टर नव्हता म्हणून माझे सगळ्या पॅरेंट्सची की आजी नातेवाईकांची असे होते की ही खूप स्टडीज मध्ये सिन्सिअर आहे तो यांनी मेडिसिन करावा. आणि म्हणून मी, मला चांगले मार्क्स मिळाले आणि मेडिसिन मध्ये ऍडमिशन मिळाला, तर तेव्हा लक्षात आलं की हे. आणि जेव्हा MBBS केला तेव्हा लक्षात आलं की आपल्याला सर्जरी करायचं, आणि माझे मार्क्स मिळाले तर मी मग ENT सर्जरी चूज केला.
0: आणि किती वर्षापासून आपण प्रॅक्टिस करताय?
1: मी ENT मागचे 12-13 वर्षापासून प्रॅक्टिस करते.
0: बर, मग सगळं व्यवस्थित चालू असताना किंवा करिअर एकदम छान चालू असताना सडनली हा असा काय टर्निंग पॉइंट आला की ज्याच्यात तुम्हाला असं वाटलं की आपण अशा कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यावा?
1: ओके, सो ऍक्च्युली हे टर्निंग पॉइंट आत्ताचं नाही आहे, खूप आधीचं. मी जेव्हा पास झाले आणि त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिसच्या याच्यात लागले आणि सगळी धावपळीत लागले, मी माझ्या हेल्थला खूप दुर्लक्ष केलं होतं. आणि या दुर्लक्षात मी ऑलमोस्ट 90 kg झाली इन 2018. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला वजन कमी करणं भाग आहे. तर तेव्हा मी हळूहळू थोडा वॉक चालू केले, रन्स चालू केले आणि हळूहळू टिल 23 मला असं जाणवलं की आपण इतक्या वर्ष आपला जे अभ्यास होता, MBBSचा अभ्यास होता की MSचा अभ्यास, ज्याच्यात वी कुड नॉट डू द फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला करता नाही आली, तर चला आपल्या इथे वी शुड डू रनिंग. आणि नाशिकचा एन्व्हायरमेंट इतका छान होता की सगळे काही ना काही कम्युनिटी फिटनेसची होती, तर मी असं रनिंग सायकलिंग असं सुरू केलं. तर 23 माझी फर्स्ट हाफ मॅरेथॉन झाली आणि त्यानंतर मला असं मोटिवेशन मिळत राहिलं की नाही आपला एक नंतर एक करावा. तो देन मी काही दुसरी 2-3 हाफ मॅरेथॉन्स केली, मग एक फुल मॅरेथॉन केली. आणि तेव्हाच माझा जे ग्रुप आहे स्ट्रायकिंग स्ट्रायडर, त्यांनी 24 आम्ही ठरवलं की कोल्हापूर बर्गमॅन ट्रायथलॉन करायची. तो तेव्हा खूप ग्रुप होता, तर तेव्हा हाफ ती बर्गमॅन कोल्हापूर इज लाईक अ हाफ आयरन मॅन. तर त्याच्यात पण स्विमिंग, रनिंग, सायकलिंग हे होतो, पण सगळं खूप आधी डिस्टन्स आहे. 1.9 km स्विमिंग, 90 km सायकलिंग आणि 21 km रनिंग. तर आम्ही सगळ्यांनी ते केली आणि तो कम्प्लीट झाली. तर त्यानंतर असं वाटलं की ठीक आहे, आपण एक एक टप्प्याने पुढे जाऊया. त्यानंतर पुढच्या वर्षी मी परत एक आयरन मॅन 70.3 गोवा केली. तो कॉन्फिडन्स आला आणि की ठीक आहे. आणि खूप सगळे जे जुने आयरन मॅन आहे त्यांना माझ्या ग्रुपमध्ये, जसे प्रशांत डबरी सर, महेंद्र छोरिया सर, त्यांना म्हटलं की नाही तू आता फुलसाठी रजिस्टर कर. तो मग मी November 25 फुल साठी रजिस्टर केला आणि त्याची तयारी February 26 केली. आणि आय टुक इट एज अ चॅलेंज की आपल्याला फिटनेस साठी पण काय करायचं आहे आणि आपला करिअर पण बॅलन्स करायचा आहे. तो झाला मग.
0: बर, आता याची तयारी तर तुम्ही सांगितली की कशा कशा एक एक टप्प्याने आपण पुढे गेलात, पण आयर्न मॅन फुल ही नेमकी कॉम्पिटिशन कुठे होते, त्याचं रजिस्ट्रेशन कसं केलं जातं आणि त्याचे काही नियम असतात का, त्याबद्दल पण थोडं सांगा.
1: ओके, तो आयरन मॅन कॉम्पिटिशन बेसिकली एक ट्रायथलॉन कॉम्पिटिशन आहे. ट्रायथलॉन म्हणजे स्विमिंग, सायकलिंग, रनिंग. हे आपलं फुल आयरन मॅन डिस्टन्स जे असतो त्याच्यात स्विमिंग 3.8 km ओपन वॉटर, म्हणजे का तो लेकमध्ये करायला लागतं का तो सीमध्ये, त्यानंतर फॉलोड बाय सायकलिंग ते 180 किलोमीटर्स असतो आणि फॉलोड बाय फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर्स. हे सगळ्याच आपण सम केली तर 226 किलोमीटर्स तुम्हाला एक वेळात करायचं असतं. आता याच्यात असं असतं की जे स्विमिंग आहे ते तुम्हाला 2 तास 20 मिनिटात फिनिश करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला स्विमिंग प्लस सायकलिंग ते 10.5 तासात संपवायचं असतो, आणि स्विमिंग सायकलिंग आणि शेवटची जे रन आहे फुल मॅरेथॉनचं ते तुम्हाला 17 तासात संपायचं असतं. आता इंडियामध्ये सध्या फक्त हाफ आयरन मॅन असते. हे आयरन मॅन कॉम्पिटिशन जगात खूप सारे ठिकाणी होते की तायवानमध्ये होते, व्हिएतनाम, मलेशिया जसे एशियाची कंट्रीज आहे, ऑस्ट्रेलियामध्ये होते, साऊथ आफ्रिका, मग युरोपची खूप सारी कंट्रीज होते, अमेरिका, साऊथ अमेरिकामध्ये होते. तर तुम्हाला रजिस्टर करायचं असतं तर ते साईटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायला पाहिजे. आणि त्याच्यात हे नाही तुम्ही रजिस्टर करू शकता, पण हे फक्त रजिस्टर करण्यासाठी पण खूप डिफिकल्ट लोकांना हे वाटते, अँड इट इज वन ऑफ द टफेस्ट एंड्युरन्स रेस इन द वर्ल्ड.
0: बर, आता अर्थातच ही तुमची जी कॉम्पिटिशन झाली ती कुठल्या देशात झाली?
1: माझी ही जी कॉम्पिटिशन झाली ही युरोपमध्ये एस्टोनिया नावाच्या देशात झाली आणि तिथली कॅपिटल टॅलिन आहे तिथे झाली.
0: बर, हा आता आपण जेव्हा प्रॅक्टिस करणार तर ती भारतामध्ये त्यातल्या त्यात नाशिकमध्ये करणार, पण ऍक्च्युअल जे लोकेशन आहे कॉम्पिटिशनचं तिथलं वेदर कम्प्लीट वेगळं असणार, मग तिथे गेल्यावरती तिथलं वेदर सूट व्हायला काही त्रास झाला?
1: ऍक्च्युअली हा मला मी जेव्हा रजिस्टर केलं होतं आणि रेसेस जेव्हा बघितली होती तो मी हे जेव्हा रजिस्टर केली तर याचा वेदर छान आहे असं म्हणून रजिस्टर केली, बट अनफॉर्च्युनेटली ज्या दिवशी रेस होती त्या दिवशी टॅलिनमध्ये खूपच पाऊस होता आणि खूप थंडी झाली होती. तर हे माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज झाला होता, कारण की स्विमिंग आम्हाला फॉगमध्ये करायला लागला, इवन जे सायकलिंग और रनिंग होता त्याच्यात खूप पाऊस पडला, तो कंटिन्युअसली आम्ही एक तो ओले होतो आणि दुसरा की टेम्परेचर फॉल पण खूप झाला आणि रात्री मतलब साधारण 9 to 10 degrees पर्यंत टेम्परेचर झालं. तर हे माझ्यासाठी खूप मोठा हर्डल होता, कारण की नाशिकमध्ये मी जे प्रॅक्टिस केली होती ते समर मंथ्समध्ये केली होती आणि तिथे कम्प्लिटली कोल्ड, बट रेस डेचा आय थिंक ऍड्रेनालिन वेगळाच असतो आणि काही असता तुम्ही पूर्ण करता ते.
0: क्या बात है. कॉम्पिटिशन सुरू असताना मध्ये थोडंफार काही ब्रेकफास्ट सारखं किंवा काही ड्रिंक्स सारखं असं काही घेण्याची परमिशन असते, ते कसं असतं?
1: हा असते. याच्यात बेसिकली आम्ही आमचा न्यूट्रिशन सपोर्ट जे असतो ते कॅरी करू शकतो. तिथे न्यूट्रिशनल सपोर्टचे स्टेशन्स पण असतात. तर जेव्हा आम्ही स्विमिंग टू सायकलिंग जातो तो बेसिकली एक त्याला ट्रान्झिशन 1 म्हणतात और T1 म्हणतात. तर तिथे तुम्हाला सपोज तुमची जे काही आता मी स्विमिंग एक वेगळ्या वेटसूट मध्ये करते ते चेंज करून मला सायकलिंगचे जे शूज घालायचे की बाकी सगळी गोष्टी जे लागते ते चेंज करू शकते आणि देअर आय कॅन कीप माय फूड. पण बेसिकली हे रेसेस जेव्हा करता तेव्हा तुम्ही खूप जास्त नाही खाऊ शकत. बेसिकली आपला जसं आता मी माझे आईच्या केलेले लाडू मग थोडा खजूर वगैरे जे होता ते केला आणि मध्ये मध्ये आम्हाला एनर्जी जेल्स आणि जे इलेक्ट्रोलाइट्स असतात ते आम्ही घेतो आणि प्रत्येक 20-30 किलोमीटरला एक न्यूट्रिशन हायड्रेशन सपोर्ट पण असतो सायकलिंगला, तो ते आम्ही घेतो. तसंच सायकलिंग आणि रनिंग मधला पण T2 एक असतो जेव्हा चेंज करायचं, तर देअर ऑल्सो तुम्ही तुमचा सामान ठेवू शकता आणि मग जेव्हा तुम्ही 42 किलोमीटर्सचा रन करता तिथे पण 2.5 to 3 किलोमीटरच्या अंतराने त्याने हायड्रेशन सपोर्ट ठेवलेला असतो. तो दॅट तुम्ही हळूहळू तुम्हाला जे वाटतं तुम्ही खाऊ शकता. फ्रुट्स असता, ड्रिंक्स असता, काही ठिकाणी बिस्किट्स असता की सगळं तुम्ही खाऊ, पण हा सॉलिड फूड असं जेवण सारखा त्या दिवशी तुम्ही नाही करू शकत.
0: बर, तिथे सोबतचे सहभागी किती होते आणि त्यामध्ये आपण जिंकू असं सुरुवातीला आपण वाटलं होतं का?
1: तो मला असं मतलब थोडी टेन्शन होतं की हे संपेल की नाही, पण तयारी केली होती तर म्हणून वाटलं होतं की एक कॉन्फिडन्स पण होता की होईल. आपण तयारी केली पण वेदरमुळे थोडा एन्झायटी झाली होती की होईल की नाही झाला. आणि साधारण तुम्ही विचारता पार्टिसिपंट्स तो टोटल यामध्ये 1936 लोकांना पार्ट घेतला होता वेगळे वेगळे देशाचे. तो इंडियाचे काही 25 लोक होते मतलब दुसरे दुसरे प्रांताचे आणि फिनिश काही 1556 की असे काही लोकांची झाली. आणि मला माझी संपली याच्यातच खूप आनंद आहे.
0: आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की बायकांसाठी किंवा महिलांसाठी नियम वेगळे असतात, तर ह्या कॉम्पिटिशनचं पण तसं काही असतं का?
1: नाही, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी याच्यात सारखेच नियम आहे. त्याच्यात काही डिस्काउंट नाही आहे टायमिंगचा की काही, आणि तुम्हाला तितकीच मेहनत द्यावी लागते. आणि कधी कधी असं पण वाटतं की महिलांना थोडे जास्त पण एफर्ट्स घ्यावा लागतं.
0: बरोबर, मला खूप छान वाटलं तुम्ही इतकी मेहनत घेतली ह्या स्पर्धेसाठी. बरं, हे सगळं करत असताना घरच्यांचा किंवा कुटुंबाचा सपोर्ट कसा होता?
1: माझे पॅरेंट्सने मला खूपच सपोर्ट केला की हे जे करायचं असेल तो तू जा. मी जेव्हा माझ्या बाबांशी बोलले की पप्पा असं असे आयरन मॅन करायचं आहे आणि एक वेळ असा पण चान्स आहे की मी फेलच होईल, तर माझे बाबा म्हणजे नक्की जा, फेल झाली तरी तुला एक एक्सपिरियन्स होईल. आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझी आई माझ्यासाठी आयरन मॅन साठी जे डब्बा वगैरे जे काही प्रोटीनचा होता त्याने केला. आणि माझा भाऊ रेसला सपोर्ट करण्यासाठी अमेरिकात असतो, तो मला तिथे सपोर्ट करायला आला होता की तो इतका काही मोठा करतो. तो माझी जवळची फॅमिली आणि दूर दूरचे जे लोक सगळ्यांनी मला सपोर्ट केला. माझा फ्रेंड सर्कल वगैरे सगळ्यांनी म्हटलं नाही ट्राय कर काय होईल जास्त जास्त फेलियर होईल. पण फॉर्च्युनेटली आणि त्यांची ब्लेसिंग आणि आशीर्वादमुळे माझा संपली ही आयरन मॅन मध्ये.
0: पुढचं टार्गेट काय आहे किंवा स्वतःला तुम्ही अजून पुढे कुठल्या ठिकाणी बघता?
1: आता मला हा फ्युचरमध्ये अजून करायची आहे पण आता इमिजिएटली नाही, मी थोडा ब्रेक घेईल कारण की मला करिअरवर पण थोडा फोकस करायचा आहे. बट मला हा कोणी आणखीन कोणी फिमेल्स जे नाशिकची असेल ज्यांना हे करायची असेल मला त्यांना मदत करायला आवडेल. आणि मला असं वाटतंय की आणखीन फिमेल्सने याच्यावर पाठ घ्यावा आणि जास्त लोकांपर्यंत आपल्याकडे आय मीन नाशिक मे ज्यादा से ज्यादा आयरन विमेन होणे मतलब आयरन मॅन है वो टाइटल बट अपने यहाँ बहुत सारे विमेन है ऐसी जो आयरन मॅन कर सकती है.
0: नक्कीच. बरं, डॉक्टरी पेशात असल्याचा फिटनेससाठी किंवा ह्या कॉम्पिटिशनसाठी काही फायदा झाला?
1: डॉक्टर असल्यामुळे मला जे आमचे जे फिटनेस बेसिकली जे आमची फिजिओलॉजी आहे की बायोलॉजी आहे त्याला अंडरस्टँड करण्यात मला खूप फायदा झाला की आय कुड अंडरस्टँड की आपली बॉडीमध्ये काय बरोबर आहे, किती आपण सहन करू शकतो आणि किती आपल्याला कोणता वर्कआउट चुकतंय हे याचा मला जस्ट बिकॉज मी मेडिकल जो होते तो मला हे झालं. अँड बिकॉज मी माझी बॉडीला रिस्पेक्ट केला हे सगळे हार्ड वर्कआउट्समध्ये की वगैरे मला इंजरी फ्री मी हे करू शकली. आणि मला हे पण माहिती होतं ऍट द एंड की आपली लिमिट्स किती आहे, आपण किती आपल्याला करायचं असेल मोठं, पण एट द एंड ऑफ डे एक बायोलॉजिकल लिमिट असते प्रत्येक ह्युमनची अँड वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट.
0: वा, मस्तच. जाता जाता सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना काही सल्ला द्यावा असं वाटतो?
1: आता हे आयरन मॅनची एक टॅगलाईन आहे एनिथिंग इज पॉसिबल. सो बेसिकली मी कोणा सगळ्यांना हे सांगेल की इफ यू वॉन्ट टू डू समथिंग त्याच्यावर तुम्ही डाऊट नका करा, त्याच्यासाठी एफर्ट्स करा. आणि इम्पॉसिबल टास्क असेल बट इफ तुम्ही मेहनत आणि डेडिकेशनने केला तर ते होईल. आणि येस, एनिथिंग इज पॉसिबल.
0: वा, मस्तच. एकूणच आपण आपल्या नाशिकचं नाव तर मोठं केलंच, भारताचंही केलं, आणि आज आपण इथे आलात आणि ही सगळी माहिती इतकी छान सांगितली, आपला संपूर्ण प्रवास सांगितला, अर्थातच तो प्रेरणादायी आहे. अनेकांना याच्यातून मोटिवेशन मिळालं असेल असं म्हणायला काही हरकत नाही. पुढील सगळ्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो आणि असंच आपण वेगवेगळ्या कॉम्पिटिशन जिंकत राहो आणि आमच्याशी गप्पा मारायला पुन्हा पुन्हा येत राहो अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच रेडिओ विश्वास फॉर हॅव्हिंग मी हियर.
0: तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या डॉक्टर ऋषिका पटेल यांच्याशी, ज्यांनी 22 ऑगस्ट 2026 रोजी एस्ट्रोनियातील टॅलिन या ठिकाणी फुल डिस्टन्स आयन ट्रायथलॉन यशस्वीरित्या पूर्ण केली आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. पण कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: तुमचं बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
10: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतोय कार्यक्रमात। आता ऐकणार आहोत अर्चना कान्हेरे यांनी गायलेलं कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यपद। हे पद आहे ययाती देवयानी या नाटकातलं। संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं पद. ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद विद्याहरण या नाटकातलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची बळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे इंदिराबाई खाडीलकर यांच्या आवाजात गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद हे पद आहे मृच्छकटिक या नाटकातलं

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत वीर वामनराव जोशी यांचं, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात. ऐकूया रण दुमदुभी या नाटकातलं हे पद.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं भारा तांबे यांचं नाट्यपद हे पद संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पाणीग्रहण या नाटकातलं

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित जसराज यांनी गायलेला राग दरबारी कांदळा. आता आपण ऐकणार आहोत.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM वर. मागील भागात आपण ग्राहकांचे मूलभूत हक्क, कंपनीकडे तक्रार करण्याची योग्य पद्धत आणि कंझ्युमर कमिशन मध्ये जाण्यापूर्वी कोणती तयारी करावी याबद्दल जाणून घेतलं. पण त्यानंतर काय, तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्यक्षात प्रक्रिया कशी चालते, ग्राहक काय मागू शकतो, कॉम्पन्सेशन कसा मिळतो आणि कंपनीने कमिशनचा आदेश पाळला नाही तर पुढे काय करता येतं, आज आपण या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांचा पुढचा टप्पा समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी परत एकदा स्वागत करतो ऍडव्होकेट चांदवडकर सरांचा. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. कंझ्युमर कमिशन मध्ये तक्रार दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे कशी असते?
1: तक्रार दाखल करण्यापूर्वी जे कागदपत्र आहे, खरेदी कर बिल्डर बरोबर काय व्यवहार केला असेल तर खरेदी कर पाहिजे, बाकी व्यापाऱ्याशी काही व्यवहार केला असेल तर रिसिप्ट पाहिजे, त्यानंतर एखाद्या वाहन वगैरे घेतलं त्याच्यावर वॉरंटी कंडिशन ते सगळे रिसिट वगैरे सगळे आपण तपास करून घेतले पाहिजे. त्यानंतर ह्या गोष्टी घेतल्यानंतर तुम्हाला त्यात काही त्रुटी निर्माण झाली किंवा काय झालं तर त्याच्याशी पत्रव्यवहार केल्याबद्दलचे पुरावे आपल्याला लेखी पुरावे पाहिजे आपल्याकडे.
0: कम्युनिकेशन
1: जे आहे त्याप्रमाणे त्यानंतर मग तक्रार दाखल करताना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत कनेक्टेड म्हणून राहिला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे ही वस्तू ह्या तारखेला घेतली, ह्या बिलाप्रमाणे घेतली, ह्या तारखेला घेतली, तसंच ह्या वेळेला वॉरंटीमध्ये होती, त्या वॉरंटी कंडिशनमध्ये असा असा प्रॉब्लेम आला, त्याप्रमाणे आम्ही डीलरकडे गेलो की त्या मॅन्युफॅक्चरला नोटीस पाठवली, असं असं त्या वस्तूमध्ये डिफेक्ट आहे त्याप्रमाणे नोटीस पाठवली, हे सगळं मूलभूत जे आहे ते कंप्लेंटमध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे.
0: अच्छा.
1: आणि त्यामध्ये मग ह्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी दाद दिल्या नाही, त्याच्यामुळे आम्ही कन्झ्युमर कोर्टात आलो. ह्या गोष्टी त्याच्यात थोडंसं स्पेसिफिक मेन्शन केलं,
0: स्पेसिफिक यायला पाहिजे त्याच्यामध्ये की आमचं झालेलं कम्युनिकेशन आणि हे कोर्टात म्हणजे थोडक्यात ह्या कोर्टामध्ये काबर आम्ही हे दाखल करतोय.
1: तेच ना,
0: बरोबर का बसतंय
1: हे, ते अगोदर मागणी केल्यामुळे त्यांनी दिल्या नाही म्हणून आम्ही कोर्टाकडे न्यायासाठी आलो. कोर्टामध्ये दाद मागितली आहे आणि ह्या कोर्टाला त्या डिस्ट्रिक्टमध्ये ह्या अधिकार आहे त्याच्यामध्ये.
0: अच्छा.
1: पूर्वी जे आहे ते
0: पूर्वी ज्युरिस्डिक्शन आपण जे बघतो हे
1: 50 लाखाच्या आतमध्ये जिल्हा आयोगाकडे आहे, नंतर राज्य आयोगाकडे 50 लाखाच्या वरती 2 कोटी पर्यंत आणि राष्ट्रीय आयोगाकडे 2 कोटीच्या पुढची अमाऊंट जी आहे ती राष्ट्रीय आयोगाकडे जी याचे हे आहे ते
0: बरोबर
1: पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन जे आहे.
0: आणि मी वस्तू खरेदी इकडेच केली पाहिजे, सपोज आपण आज नाशिकमध्ये आहोत तर नाशिकमध्येच खरेदी व्हायला हवी, राईट?
1: पूर्वी असं होतं पण तसं काही नाही आता. आता नवीन 2019 कायदा आला त्यामध्ये मी नाशिकला राहतो पण वस्तू मी मुंबईला खरेदी केली किंवा पुण्याहून केली अजून कुठे खरेदी केली
0: ऑफलाईन दुकानात जाऊ,
1: हा
0: बर,
1: तर मी कोर्टात नाशिकच्या कोर्टामध्ये मी जिथे राहतो तिथे कंप्लेंट दाखल करू शकतो.
0: अच्छा.
1: असं ह्या 2019 कायद्याप्रमाणे तरतूद आलेली त्याची,
0: अगोदर असं नव्हतं.
1: अगोदर फक्त कॉज ऑफ ऍक्शन जिथे घडलेलं आहे तिथे दाखल करावं लागायची, पण आता तसं नाही आहे याच्यामध्ये. आता मी अगोदर सांगितलं मुंबईला किंवा पुण्याला किंवा कुठे वस्तू घेतली तर मी ऍज अ कंप्लेनंट माझा पत्ता नाशिकचा आहे, मी नाशिकला राहतो, मी नाशिकला कंप्लेंट दाखल करू शकतो त्याच्यामध्ये.
0: ओके.
1: त्यामुळे नाशिकला आणि जे 50 लाखाचं असेल तर नाशिक,
0: या 2 कंडिशनवर आपण जिकडे आहोत तिकडे ती केस दाखल करू शकतो.
1: हो, दाखल करू शकतो.
0: अच्छा अच्छा. आणि मग ती सपोज एखाद्याने जे बनवलं आणि ते कंझ्युमर कोर्टाकडे दिलं तर ते ऍक्सेप्ट पण करणं हा एक भाग असतो ना कमिशनने.
1: हो, त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर सुरुवातीला आता ई जागृती म्हणून एक त्यांचं हे आहे, त्याच्याप्रमाणे ई फायलिंग करावं लागते केस, त्यानंतर ते कोर्टात त्या याच्यात येतं आणि वेबसाईटवर, त्यानंतर मग ते अप्रूव्ह केल्यानंतर मग आपल्या फिजिकली जी केस आहे ती कोर्टात दाखल करावी लागते.
0: अच्छा. मग मी एखाद्याला म्हणजे हे झालं हायब्रिड थोडक्यात, ऑनलाईन झालं आणि मला ऑफलाईन करायला लागणार, एखाद्याला जर डायरेक्ट ऑफलाईनच करायचं असेल तरी होऊ शकतं का की फक्त ऑफलाईन?
1: नाही, ही प्रोसिजर त्यांनी अडॉप्ट केलेली.
0: अच्छा.
1: त्यानंतर त्याला लिमिटेशन असतं, तर मग कंप्लेंट मध्ये स्पेसिफिक द्यावं लागेल ही घटना केव्हा झालेली आहे, त्याप्रमाणे 2 वर्षात कंप्लेंट दाखल केलेली आहे,
0: त्यानंतर
1: अधिकार आहे 50 लाखाच्या आतमध्ये आहे, त्याप्रमाणे 50 लाखाच्या आत असं मी जिल्हा आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
0: आणि पहिले ई जागृतीवर आणि मग ऑफलाईन त्याचं,
1: हो ऑफलाईन,
0: आफ्टर अप्रूव्हल,
1: नंतर मग फिजिकली केस दाखल करू, त्यानंतर केस ऍडमिशन साठी राहते कोर्टा पुढे, ते ऍडमिट केल्यानंतर नोटीस इश्यू होते त्याच्यामध्ये समोरच्या पार्टीला.
0: ओके.
1: अशी प्रोसिजर आहे ती.
0: आणि ही जी नोटीस आहे ही कमिशन मार्फतच
1: कमिशन मार्फत जाते.
0: ओके.
1: ती सुद्धा स्पीड, आता पूर्वी आरपीडी असायचं, आता स्पीड पोस्टने जाते. त्यानंतर मग ते कोर्टाकडे तिची रिसीट येते किंवा मग ते ट्रॅकिंग रिपोर्ट सुद्धा असतो, तो सुद्धा दाखल करू शकतो आपण त्यांना सर्व्हिस झाल्याबद्दलचा.
0: बरोबर.
1: कोर्ट ग्राह्य धरल्यानंतर मग ते विदिन मिळाल्यापासून, हजर झाल्यापासून 45 दिवसाच्या त्यांनी उत्तर देणं गरजेचं, रिप्लाय, की कोर्टापुढे रिटर्न स्टेटमेंट म्हणतात त्याला.
0: ओके.
1: तर तो जबाब दाखल करणं गरजेचं आहे कोर्टात. नंतर 45 दिवसानंतर ह्या तरतुदीप्रमाणे कोर्ट ऍक्सेप्ट करत नाही ते रिप्लाय त्यांचा जो आहे तो सामन्याला पार्टीचा.
0: आणि त्यांचा रिप्लाय झाला नाही तर?
1: रिप्लाय झाल्यानंतर पुढची स्टेज आपली असते तक्रारदाराची. तक्रारदाराने पुरायचं प्रतिज्ञापत्र दाखल करायचं, त्यासोबत जे जे कागदपत्र आहे ते मेन्शन करायचं, त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे ते. आणि पुरावा संपल्यानंतर त्याचं एक प्रोसेस म्हणतात त्याला, ती प्रोसेस दाखल करायची. माझा पुरावा संपलेला आहे, माझा संपल्यानंतर मग सामन्यालाचा पुरावा असतो, त्याचा पुरावा आपल्या कंप्लेंट प्रमाणे त्याचा पुरावा असतो. त्यासुद्धा त्याला काही डिफेन्स घ्यायचा असेल त्याप्रमाणे ते दाखल करते कागदपत्र. त्याचा पुरावा संपल्यानंतर पुढची स्टेज असते ती रिटर्न आर्ग्युमेंटसाठी असते, लेखी युक्तिवाद दोन्ही पार्टीचाच. दोन्ही पार्टीचा लेखी युक्तिवाद झाल्यानंतर मग ओरल आर्ग्युमेंटसाठी स्टेज असते ती.
0: अच्छा.
1: ही प्रोसिजर आहे ती.
0: ओके. सर, ग्राहक कोणते कोणते रिलीफ मागू शकतो? रिफंड, रिप्लेसमेंट, कॉम्पन्सेशन, इंटरेस्ट, मेंटल ऍग्नी आणि लिटिगेशन कॉस्ट, याबद्दल थोडं स्पष्ट कराल का?
1: हे बघा, सुरुवातीला कंप्लेंट दाखल करताना आपण एखादी वस्तू समजा घेतली, समजा एखादी डिफेक्टिव्ह गुड्स असेल, ते डिफेक्टिव्ह गुड्स एक तर रिप्लेस करून मागणी करू शकतो. वस्तूचे पैसे दिलेले असं मोबदला त्याला जर शक्य नसेल तर ते पैसे परत मागू शकतो आपण त्याच्यामध्ये. नंतर नुकसान भरपाई मागू शकतो, का जर ह्या गोष्टीमुळे माझं नुकसान झालेलं आहे, नुकसान भरपाई मागू शकतो. मानसिक त्रासापोटी भरपाई मागू शकतो, तक्रारीचा खर्च मागू शकतो त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मागणी करू शकतो आणि कोर्ट त्याप्रमाणे मागणीप्रमाणे देतं.
0: अच्छा. आणि लिटिगेशन कॉस्ट पण आपण,
1: ते तक्रारीचा खर्च,
0: तक्रारीचा खर्च, बरोबर, लिटिगेशन कॉस्ट आपण मागू शकतो. सर, मेंटल ऍग्नी किंवा मानसिक त्रासासाठी कॉम्पन्सेशन कसा ठरवला जातो आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात?
1: मेंटल ऍग्नी असं स्पेसिफिक असं तरतूद नाही त्याच्यामध्ये मागणी करण्यासाठी, परंतु प्रत्येक केसवर डिपेंडंट असतं ते. आणि कोर्ट त्याचं त्याप्रमाणे ग्राह्य धरल्यानंतर मग कोर्ट त्याच्यावर हे, जसं आता मी अगोदरच उदाहरण दिलं की एका बिल्डरने फ्लॅट दिला नाही, तर त्यावेळेला कोर्टाने 5 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले त्याला. त्याप्रमाणे प्रत्येक केसचं वेगवेगळ्या प्रकारे कोर्ट डिसिजन देतो त्याच्यामध्ये.
0: केस टू केस बेसिस,
1: केस टू केस व्हेरी होतं त्याच्यामध्ये.
0: तर समजा एखादी कंपनी वारंवार टेक्निकल इश्यू आहे, पार्ट उपलब्ध नाही किंवा सिनियर्सचा अप्रुव्हल बाकी आहे, अशा कारणाने ग्राहकाची तक्रार लांबवत असेल, तर ग्राहकाने प्रत्यक्ष काय करावा त्या स्थितीत?
1: केस दाखल केल्यानंतर लांबवत असेल तर कोर्टला पुढे एक ऍप्लिकेशन द्यायचं की हेतू पुरस्कार लांबवत आहे, त्याचं कोर्ट कॉग्निझन्स घेतं आणि त्याप्रमाणे केस क्लोज करतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर पुरावा दाखल नाही केला तर आपण त्याच्यामध्ये अर्ज देऊ शकतो की यांचा पुरावा बंद करण्याचा सामन्यावाल्याचा. त्यांना कोर्ट सामन्याचा पुरावा एक दोन संधी देतं, त्यानंतर कोर्ट पुरावा त्याचा बंद केल्यानंतर केस युक्तिवादासाठी ठेवल्या जाते केसची.
0: अच्छा. हा, म्हणजे त्यांच्या एंडने जर डिले होत असेल
1: ते मुद्दा म्हणून कोर्टाच्या लक्षात आला डिले करतो तर कोर्ट त्याचं कॉग्निझन्स घेतं त्याच्यामध्ये.
0: राईट, राईट. आणि बिफोर, म्हणजे बिफोर म्हणजे कन्झ्युमर कोर्टात जाण्याच्या अगोदर, सपोज एखाद्या ग्राहकाने वस्तू घेतलेली आहे आणि हे मी खूप कॉमन पाहतोय, म्हणजे फार लोकांच्या गाड्यांपासून तर कन्झ्युमेबल आयटम्स पर्यंत, की लोक फॉलोअप घेत आहे आणि टेक्निशियनचा व्हिजिट होत नाही किंवा पार्ट्स उपलब्ध नाही, पार्ट्स कुठे माहिती नाही, आठवड्याभराने येणार, 15 दिवसांनी येणार. मी खूप सारे लोकांना पाहिलेले की माझी तर आता वैयक्तिक सवय आहे, कदाचित मी या क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझी ती सवय की मी सगळं मेलवरच ठेवतो, मी तोंडी बोलतच नाही. मला कॉल आले तरी मी त्यांना सांगतो तुम्हाला काय असेल तुम्ही मला मेलवर टाका. पण मी खूप लोकांना पाहिले की जे फोनवरती लोकल कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल किंवा कोणी काय असेल ते बोलतात अच्छा येतोय असं करत लोकांचा. आता माझ्या मित्राची गाडी होती, त्याचं कारचं चार्जरला काहीतरी एरर आला आणि महिनाभर गाडी त्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला तशीच उभी होती आणि हा त्या टेक्निशियनशी वर्बली बोलत होता ऑब्व्हियसली की सर येईल असं तसं. फक्त त्यांनी एक तो मेल काय टाकला आणि त्याच्यावरनं जी स्पीडअप झाली गोष्ट, तर हे अशा वेळेला मेल किंवा हे जे ऑफिशियल कम्युनिकेशन आले की हे किती महत्वाचं आहे,
1: ते ग्राह्य धरलं जातं ना त्याच्यामध्ये, ते महत्वाचं आहे ना त्याच्यामध्ये, त्याला फॉलोअप ठेवलेल्या ज्या काही गोष्टी करस्पॉन्डन्स आहे ते कंप्लेंट दाखल करताना जोडल्यासोबत ते कोर्ट त्याचा कॉग्निझन्स घेतं त्याच्यामध्ये.
0: बरोबर बरोबर.
1: आणि समजा एखादी व्हीकल जे आहे तुम्ही म्हणता की याच्यामध्ये दिलेली आहे चार्जर बद्दल व्हीकलची, तर ते जॉब कार्ड वगैरे आपण मागू शकतो त्यांच्याकडनं.
0: बरोबर.
1: जॉब कार्डच्या बेसिसवर आपण कोर्टला पुढे हे असं या तारखेला याची एंट्री झालेली आहे आणि त्या तारखेपासून आतापर्यंत आम्ही फॉलोअप ठेवला परंतु त्यांनी आजपर्यंत काही पुरता तर केलेले पार्ट्स अवेलेबल नाही वगैरे म्हणून टाइमपास करता ते आपण कोर्टाला सांगू शकतो. आणि त्या गोष्टीमुळे ती गाडी वापरू शकत नाही, वंचित झालेलं आहे, त्याच्याबद्दल मला दुसरी गाडी वापरावी लागली, त्याच्याबद्दल ती नुकसान भरपाई मागू शकतो त्याच्यामध्ये आपण कोर्टापुढे तक्रार दाखल करताना.
0: बरोबर बरोबर. सर, वॉरंटी आणि गॅरंटी यात नेमकं काय फरक आहे आणि वॉरंटी कार्ड मधले जे टर्म्स कंडिशन आहेत त्याचा ग्राहकांच्या अधिकारांवर काय परिणाम होतो?
1: हे बघा, वॉरंटी आणि गॅरंटी हे दोन वेगळे आहे. गॅरंटी म्हणजे कंपनीने दिलेले ठाम आश्वासन की वस्तू ठराविक प्रकारे काम करेल, काही बिघाड झाल्यास बदलून देणे, पैसे परत देणे किंवा दुरुस्त करून देणे, हे जे आहे हे गॅरंटीबद्दल आहे. आणि वॉरंटी जे आहे डिफेक्टिव्ह इन लिमिटेड पिरियड जर हे झालं त्यांना मी रिप्लेसमेंट देऊ शकतो किंवा पैसे परत देऊ शकतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर त्याच्यामध्ये कंपनीकडनं बदलून मागवू शकतो किंवा दुरुस्ती करून मागवू शकतो. थोडक्यात गॅरंटी म्हणजे वस्तू चांगली राहील याची आश्वासन दिलं जातं आणि वॉरंटी दोष असल्या दुरुस्त बदलून करण्याची आश्वासन दिलं जातं.
0: अच्छा,
1: दोन त्याच्यामध्ये डिफरन्स आहे त्याच्यामध्ये.
0: आणि सर, वॉरंटी कार्ड मधील अटींचा ग्राहकांच्या अधिकारांवर काय परिणाम होतो?
1: वॉरंटी कंडिशन मध्ये समजा आता एक व्हीकल घेतलेले आहे आणि त्यांच्या टर्म्स कंडिशन प्रमाणे जर तुम्ही त्यांच्याचकडे सर्व्हिसिंग करायला पाहिजे वॉरंटीमध्ये, तुम्ही जर बाहेर सर्व्हिसिंग केली तर ते तो डिफेन्स घेऊ शकता त्याच्यामध्ये, का ॲज पर आमच्या नॉर्म्स प्रमाणे यांनी आमच्याकडे सर्व्हिसिंग केली आणि त्याच्यामध्ये ऑइल चेंज असतं, वेगवेगळे प्रकार असतात, का लो ग्रेडचं ऑइल टाकलं बाहेर अदर दॅन डीलरकडे, त्याच्यावर ते डिफेन्स घेऊन त्यांची बाजू स्ट्रॉंग ते करू शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे शक्यतो आपण वॉरंटी कंडिशन प्रमाणे जे जे त्यांच्या टर्म्स आहे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आपण त्या डीलरकडेच सगळे कामं करायला निदान वॉरंटी पिरियड मध्ये तरी.
0: अच्छा सर, आणि याच्यावरनं मला एक असंच मनात प्रश्न आला की इन्शुरन्स रिलेटेड आता तुम्ही तर तुम्ही पण पाहिलंय, तर अशा वेळेला काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे त्याचा जो फरक आहे इन्शुरन्स क्लेम करताना किंवा काय असा काही तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता का?
1: एक उदाहरण सांगतो, 1993 मध्ये मी तेव्हापासून प्रॅक्टिस करतो, 93 मध्ये एका मित्राची ट्रक होती, ट्रक चोरीला गेली.
0: अच्छा.
1: ट्रक सबसिक्वेंटली ट्रक सापडली पण ते टायर सापडले नाही. तर त्यांचं म्हणणं आम्ही ॲज पर टर्म कंडिशन IMT 26 प्रमाणे आम्ही फक्त गाडी पूर्ण टोटल झाली की गाडी मिळालीच नाही तरच आम्ही पूर्ण होतो. म्हटलं हे टायर जे आहे हे टोटल झाले टायरसुद्धा त्यांनी दिले नाही, त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये कन्झ्युमर कंप्लेंट दाखल केली, कोर्टाने मान्य केली, त्यानंतर त्यांनी अपील केला राज्य आयोगाकडे, तिथंसुद्धा त्यांचं अपील डिसमिस झालं, त्यानंतर राष्ट्रीय आयोगाकडे दाखल केली त्यांनी, तिथंसुद्धा त्यांचं अपील डिसमिस झालं, त्यानंतर मग आम्हाला टायरचे पैसे कोर्टाने दिले. ती केस माझी रिपोर्टेड आहे 1993 मध्ये.
0: अरे बापरे.
1: CPJ मध्ये.
0: अच्छा.
1: आणि ते पैसे मिळाले म्हणजे थोडक्यात असं की त्यांच्या टर्म्स कंडिशन प्रमाणे ह्या ज्या गोष्टी आहे ते स्टिकअप राहतात पण सामान्य माणसाला माहित नसतं या गोष्टी.
0: बरोबर.
1: गाडी टोटल झाली ठीक, पण गाडी मिळाली ना तुमची, तुमचा फायदा हा झाला गाडी मिळाली
0: मिळाली,
1: टायर फक्त नाही मिळाले, टायरचे तर पैसे द्या तुम्ही, मी इन्शुरन्स त्याच्या आधी प्रीमियम भरतो ना, एखादी चोरी झाली किंवा एखादी वस्तू गेली, टायर आणि बॅटरीचे कोर्टाने पैसे दिले आम्हाला, ते मिळाले पैसे सबसिक्वेंटली दिले त्यांनी ते.
0: क्या बात. सर, आणि असं नॉर्मल केस मध्ये आता सपोज काही लोक मॉडिफिकेशन करतात किंवा इतर गोष्टी करतात त्याचा काही फरक पडतो का इन्शुरन्स क्लेमच्या वेळेला काही झालं तर?
1: त्याच्यामध्ये काही टर्म्स कंडिशन ते डिफेन्स घेऊ शकता पण त्या गोष्टीमुळे ही अपघात झाला नाही किंवा काही झाला नाही हे आपल्याला थोडं सिद्ध करावं लागतं कोर्टापुढे, ठीक आहे मॉडिफिकेशन केलं त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा नेक्सेस म्हणतात त्याला, की याच्याबद्दल कुठे याच्यामुळे असा काही अपघात झाला नाही किंवा असं काही झालेलं नाही हे आपल्याला थोडं सिद्ध करावं लागतं त्याच्यामध्ये.
0: म्हणजे तो जो आपण म्हणतो बर्डन ऑफ प्रूफ तो आपल्यावर येतो की आपल्याला ते सिद्ध करायला लागेल.
1: थोडक्यात अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, आता रिसेंटली एक अशी एक केस होती की ट्रक होती, ट्रक चोरीला गेली, इन्शुरन्सकडे क्लेम केला, ते ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे ट्रकमध्येच असल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स काही त्याचं मिळालं नाही. त्यानंतर कोर्टाने इन्शुरन्स कंपनीकडे ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली, परंतु माझ्याकडे ड्रायव्हर पण नाही आता तो, आणि ड्रायव्हिंग लायसन्स पण त्या ट्रक चोरीला गेले त्यावर मिळालं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं तुमच्याकडे लायसन्स नसल्यामुळे आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही, पण गाडी उभी असताना ट्रक चोरीला गेलेली आहे. तर ते नेक्सचा त्या ट्रकचा चोरीचा आणि त्या ड्रायव्हिंग लायसन्सचा काही विषय येत नव्हता. त्यामुळे कोर्टाने ते ग्राह्य धरलं आणि कोर्टाने निकाल दिला आमच्यावरून, ती अमाऊंट सुद्धा मिळाली त्याच्यामध्ये.
2: अच्छा
1: अच्छा, ट्रकची भरपाई मिळाली त्याच्यामध्ये, नुकसान भरपाई.
0: सर, ऑनलाईन शॉपिंग आणि ऑफलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांच्या कायदेशीर हक्कांमध्ये काही फरक आहे का?
1: नाही, विशेष तसा काही फरक नाही त्याच्यामध्ये, कारण ऑनलाईनमध्ये तुम्हाला ते सगळ्याचे ई चलन वगैरे सगळे सांभाळून ठेवावं लागतं आणि याच्यामध्ये रिसीट सांभाळून ठेवावं लागतं, आणि तुम्ही करस्पॉन्डन्स ऑनलाईनमध्ये जे आहे ते हे करता. आणि शॉपिंगमध्ये फरक एवढाच आहे की ऑफलाईनमध्ये तुम्ही जी वस्तू समक्ष घेता ते, आणि ऑनलाईनमध्ये नंतर तुम्ही ऑर्डर
0: नंतर डिलिव्हरी येते तेव्हा ऍक्च्युअल पोझिशन ते
1: नंतर मिळतं. त्यामुळे रिप्लेसमेंटचा विषय येतो, वेळ लागतो त्या गोष्टीला.
0: बरोबर,
1: तो फरक आहे.
0: सर, बिल्डर, बँक, इन्शुरन्स कंपनी, हॉस्पिटल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन किंवा ई कॉमर्स कंपनी यांच्या सेवांबाबतही कन्झ्युमर कमिशन मध्ये तक्रार करता येते का?
1: हो, या सर्व याच्यामध्ये कंप्लेंट दाखल करता येते, बिल्डर विरुद्ध करते, हॉस्पिटल विरुद्ध करता, इन्शुरन्स मध्ये तर आहेच, शिवाय बँक, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, ई कॉमर्स या सगळ्यांना तक्रार दाखल करता येते.
0: अच्छा. सर, कन्झ्युमर कमिशनने ग्राहकाच्या बाजूने आदेश दिला पण कंपनीने तो आदेश पाळला नाही, तर पुढे ग्राहक काय करू शकतो?
1: त्याच्यामध्ये पुढची स्टेज आहे ना, एक्झिक्युशन प्रोसिडिंग दाखल करायचं. त्याच्यामध्ये आता नवीन कायद्याप्रमाणे सेक्शन 71 आणि सेक्शन 72, सेक्शन 71 जो आहे तो साधारण दिवाणी कायद्याप्रमाणे ऑर्डर 21 प्रमाणे ती तरतूद आहे त्याच्यामध्ये, आणि सेक्शन 72 जो आहे ती क्रिमिनल प्रोसिडिंग चालू होतं त्याच्यामध्ये. क्रिमिनल प्रोसिडिंग दाखल केल्यानंतर समोरच्याला नोटीस जाते की तुम्ही ह्या कोर्टाने जी आदेश दिलेला आहे त्याचं तुम्ही पालन केलं नाही, ते तुमच्या विरुद्ध आम्ही कारवाईला सुरुवात. मग त्याला मग हजर होऊन त्याला त्याचा डिफेन्स देता येतो. तशी फौजदारी खटला चालतो त्याप्रमाणेच तो चालतो त्याच्यामध्ये. आणि तो जर त्यांनी सिद्ध नाही केला तर त्याला 72 सेक्शनप्रमाणे 1 महिना सजा होऊ शकते, 3 वर्षापर्यंत सजा होऊ शकते, आणि दंड जो आहे तो मिनिमम 25,000 रुपये दंड करू शकतो त्याला.
0: अच्छा. सर, कन्झ्युमर कमिशनमध्ये कोणत्या प्रकारचे पुरावे सर्वात प्रभावी ठरतात आणि ग्राहकाने आपला संपूर्ण रेकॉर्ड कसा व्यवस्थित ठेवावा?
1: अगोदर सांगितल्याप्रमाणे पुरावे म्हणजे रिसीट जे आहे, खरेदी केल्याची रिसीट असते, इनव्हॉइस वगैरे असेल ते असतं, नंतर वॉरंटी कंडिशन असतात त्याप्रमाणे ते, आणि टर्म्स कंडिशन, बिल्डर बरोबर जर काही व्यवहार केला असेल तर त्याचा अग्रीमेंटची कॉपी, ही सगळे, आणि कंप्लेंट दाखल करताना काही डिफेक्टिव्ह वगैरे त्याच्याबद्दल काही करस्पॉन्डन्स केले असेल ते काही, तर ते पुरावे कोर्टापुढे दाखल करताना, केस दाखल करताना कोर्टापुढे गरजेचं आहे ते, जेणेकरून सोपं जातं कोर्टाला सुद्धा हे करत.
0: सर, तुमच्या अनुभवात मोठ्या कंपन्यांकडून ग्राहकांच्या तक्रारी लांबवण्यासाठी कोणत्या सामान्य पद्धती वापरल्या जातात आणि ग्राहकांनी त्या कशा ओळखाव्यात?
1: साधारण एखादा पार्ट अवेलेबल नसेल, ऑर्डर दिलेले आहे, मॅन्युफॅक्चरकडे पार्ट शिल्लक नाही आहे, या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे ते टाइमपास करू शकतात त्याच्यामध्ये. ते अगोदर सांगितल्याप्रमाणे लिमिटेड पिरियडमध्ये जर त्यांनी नाही दिलं तर कोर्टापुढे आपण ॲप्लिकेशन देऊन सांगू शकतो की विनाकारण लांबवत आहेत केसही. त्याप्रमाणे त्यांनी आता कोर्टाच्या लक्षात आलं, कोर्ट त्याच्यामध्ये त्याचा पुरावा बंद करतात त्याच्यामध्ये.
0: सर, एखाद्या ग्राहकाला उद्या एखाद्या कंपनीकडून चुकीची किंवा अपुरी सेवा मिळाली तर कन्झ्युमर कमिशनमध्ये जाण्यापूर्वी त्याने कोणत्या 3 गोष्टी नक्की करायला हव्या?
1: सुरुवातीला त्याच्या मागणीसाठी त्याची नोटीस वगैरे पाठवणं गरजेचं आहे. त्यानंतर सेवाबद्दल पुरावा जो आहे तो जे आहे ते त्याप्रमाणे पुरावा पाहिजे, ते मिनिमम 2
0: म्हणजे पहिले नोटीस की
1: नोटीस हो
0: झाला पाहिजे,
1: असं असं तुम्ही सेवा दिली नाही याच्याप्रमाणे त्रुटी आहे त्याच्यामध्ये, आणि पुरावा जो आहे तो रिसीट किंवा काही इनव्हॉइस वगैरे असेल ते मेन तेच आहे, ते सांभाळून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये.
0: बरोबर,
1: ठोस पुरावा तो राहतो त्याच्यामध्ये.
0: बरोबर. सर, आज आपण कन्झ्युमर कमिशन मधील प्रत्यक्ष प्रक्रिया, ग्राहकांना मिळणारे विविध रिलीफ, कॉम्पन्सेशन, पुरावे, ऑनलाईन शॉपिंग आणि आदेशाची अंमलबजावणी याबद्दल अत्यंत प्रॅक्टिकल माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी विवेकराज ठाकूर आजचा निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. नमस्कार. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. उजेड

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगुरा कुंभी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत मंगल पांडे या चित्रपटामधलं या गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे, 96040178961, गणेश सोमवंशी, 83800016508 किंवा 91300020888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेट काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: गुलशन, फूल, कलियां, बहार, वादियां, ये मौसम, खेत, हरियाली, पहाड़, बर्फ, ये कायनात, कुछ भी नहीं,
3: कुछ भी नहीं,
2: कुछ भी नहीं. गगन में वो नहीं.
3: वो है कौन?
4: कप्तान साहब, उस लड़की का कोई नाम तो होगा.
2: नाम?

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. तर मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम याचं पुनःप्रसारण, सादरकर्ते धनंजय कुलकर्णी. रात्री 10 माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण प्रसारित होईल. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलीकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 प्रसारित होईल भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त.

श्रोते हो, या श्लोकात समर्थ आपल्याला सदाचरणाचा उपदेश करतात. समर्थ मनाला सांगतात, हे मना, ही जाणतेपणाची जाणीव ज्ञानामुळे झालेला अहंकार तू सोडून दे. अहंकारापासून क्रोधादी विकारच उत्पन्न होतात. वादविवाद पण अहंकारामुळेच होतात, ते टाळावेत. समर्थ महत्वाचे सांगतात ते म्हणजे, हे मना, जोपर्यंत तुझ्याजवळ हा अहंकार आहे तोपर्यंत तू इतरांना शहाणपण शिकवण्याच्या फंदात पडू नको. श्रोते हो, वाद आणि सुसंवाद या संदर्भातील सविस्तर चर्चा आधीच्या तुटेवाद संवाद तो हितकारी हे पहिले चरण असलेल्या श्लोकात आलेले आहे बरं का. इथे खेदकारी म्हणजे दुःखदायक असा अर्थ आहे. जिथे वाद होण्याचा संभव असेल तिथे थांबूच नये असा समर्थ सल्ला देतात. आपण जर ईर्षेला पेटून वाद घालत राहिलो तर आपल्या अंतःकरणात खळबळ निर्माण होते. वादात जिंकलो अथवा हरलो दोन्ही गोष्टीतून मनाची अस्वस्थता निर्माण होते. नंतर बऱ्याच काळपर्यंत ती जातही नाही. श्रोते हो, आजकाल तर टी व्ही वाहिन्या वादग्रस्त मुद्दे घेऊन वादमिश्रित चर्चा मुद्दाम घडवून आणतात. चर्चा करणारे नेतेही आपण टी व्हीवरील वाहिनीवर चर्चा करत आहोत हे विसरून जोर जोरात वाद घालू लागतात. प्रेक्षक वर्गही हे कार्यक्रम चवी चवीने पाहत राहतात. या गोष्टी कितपत योग्य आहेत. श्रोते हो, पूर्वी परिसंवाद असायचे, त्यात एखाद्या

या मुद्द्यावर अत्यंत साधेपणाने साधक बाधक चर्चा होत असे. असे परिसंवाद अतिशय उपयुक्त असतात. विशिष्ट मुद्दा विविध अंगाने त्यामुळे अभ्यासला जातो. पण टीव्हीवरील हे भडक आणि वाद घालणारे कार्यक्रम योग्य नाही हे खरे. समर्थ सांगतात, वादात नेहमी भेद असतो. एकमेकांशी वाद घालताना ईर्ष्या, मत्सर, राग, लोभ, अहंकार असे सर्व विकार मागे लागतात. म्हणून नेहमी वादांपासून दोन हात दूर राहावे. शेवटच्या दोन श्लोकात समर्थ अत्यंत मोलाची गोष्ट सांगतात. समर्थ म्हणतात, भरपूर चिंतन अभ्यास करून ज्यांनी पारमार्थिक क्षेत्रात विशिष्ट अधिकार प्राप्त केला आहे अशा अधिकारी व्यक्तींना काहीही शिकवायला जाऊ नये. या उलट त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येईल ते पहावे आणि त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. श्रोते हो, व्यवहारातही काही लोक सर्वांना बिनमांगे सलाह देतात, ते कितपत योग्य आहे. श्रोते हो, परमार्थात असे म्हणतात की ज्ञान हृदयात जपून ठेवावे, ते इतरांना सांगत बसण्याचा प्रयत्न करू नये. श्रोते हो, महाभारतातील उद्धव पर्वात उद्धव जेव्हा वृंदावनात जातात तेव्हा ते गोपींना निर्गुण समजावण्यासाठी जातात. उद्धव गोपींना भेटतो आणि तो तत्वज्ञान, निर्गुण तत्वज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण गोपी मात्र काहीच बोलत नव्हत्या. त्या उद्धवाला म्हणतात, तुम्ही काय कृष्णाचा निरोप आम्हाला सांगता, आम्ही रोज कृष्णाला भेटतो. त्याच्या आठवणीत व्याकुळ झालो की अश्रूंनाही सांगतो, आसो थमथमके बरसो, धूल ना जाना, उनमें मेरे कृष्ण की तस्वीर है. त्या पुढे म्हणतात की हे ज्ञान ठेवायला आमच्या चित्तात मोकळी जागाच नाही. सर्व चित्त हृदय हे कृष्णमय झालेलं आहे. त्यावेळी उद्धवाला समजते की आपले ज्ञान हे आपण हृदयातच ठेवायला हवे. या गोपींची भक्ती तर ज्ञानाच्या पलीकडची आहे. श्रोते हो, या प्रसंगातून आपण एकच बोध घेऊ शकतो की इतरांना शिकवण्यापेक्षा माणसांनी स्वतःला शिकवावे. आपल्या संपर्कात येणाऱ्या इतर माणसांच्या मधील चांगले गुण शोधून ते गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. दुर्गुण थोडेसे बाजूला ठेवावे आणि गुणग्राहकता तेवढी घ्यावी. आपण सुधारलो की जग सुधारेल असा विचार प्रत्येकाने करावा. असे केल्याने जादूची कांडी फिरल्यासारखे रामराज्य येईल. श्रोते हो, ही गोष्ट परमार्थात आणि व्यवहारातही खरी आहे. जय जय.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: करते स्वामी।
1: तुमचे बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधेची बळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: इतर बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: तुमचं बिल या वस्तू कानातले
8: पहिल्या पगारातून आईसाठी
7: संधीची पळी
8: बाबांना पूजेसाठी
7: मजुरीत 30% सूट आहे. बघून घ्या अमखास गिफ्ट. हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
8: आजीला हवंच होतं. आता राखी पौर्णिमेला दादाला बघ.
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत स्वागत तुमचं या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये. नवा आठवडा, नवी कहाणी, काही आठवणी, काही गाणी. आणि ही गाणी तरी कशी, जिसको जीना हो मरना सीखले, हे गाणं जसं गायलं तसंच जगलं सुद्धा. कोण तर आशा, नन अदर देन आशा भोसले, वर्ल्ड्स मोस्ट प्रोलिफिक रेकॉर्डेड सिंगर. आशाताई कल भी और आज भी जिंदगी तफाक है.

जिंदगी इत्तफाक असेल मित्रांनो, पण अशा ताई इत्तफाक नव्हत्या. आवाजाच्या देवदत्त देणगीला, जिद्ध, संघर्ष आणि कडी मेहनतीला अग्निपरीक्षेतून त्या झळाळून काढणाऱ्या अलौकिक गायिका होत्या, लोकगायिका होत्या खरं तर. आता होत्या असं म्हणतानाही आवाज आपला थरथरतो, कारण त्या गेल्यानंतर हा त्यांचाच पहिला जन्मदिवस. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आशाजींचे जगभरातले चाहते त्यांना आजच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण द्यायचो. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000, हे गाणं आपण ऐकायचो 8 सप्टेंबरला. आजही त्यांचं ते गाणं आहे, होय जीवन गाणं आहे. स्वतः आशाताई काही सांगतायत आपल्याला, आज ऐकूया.

मित्रांनो, आशाताईंनी पहिलं गाणं गायलं ते वयाचे फक्त 10व्या वर्षी 1943, आणि त्या गाण्याचे बोल होते चाल चाल नव बाळा. मग हा प्रवास सुरू झाला आणि त्याही चालत राहिल्या, गात राहिल्या. किती वर्ष? तर तब्बल 71 वर्ष, म्हणजे 7 दशकांची ही दीर्घ अशी करिअर त्यांची. हजारो गाणी, शेकडो सिनेमे, तेवढे सन्मान, कित्येक अवॉर्ड्स, आणि जागतिक स्तरावर अशाच गाणं गेलं. सातासमुद्रापलीकडे त्यांचा आवाज गेला आणि तोच आवाज देशाची शान बनला. फिल्मफेअर अवॉर्ड्स तर झालीच कित्येक, पण प्रतिष्ठेचं आणि मानाचं समजलं जाणारं ग्रॅमी अवॉर्ड्स या अवॉर्डचं नॉमिनेशन सुद्धा त्यांना मिळालं. असं नॉमिनेशन मिळवणाऱ्या भारताच्या त्या पहिल्या गायिका ठरल्या. मित्रांनो, अशी माणसं कशी जगतात बरं? शान से. होय, जीते हैं शान से.

आशा भोसले आपल्या गायनांवर आणि आपल्या गाण्यांवर प्रचंड मेहनत घेत तिसरी मंजिलची गाणी करीत असताना आजा हे गाणं थोडस वेगळं होतं आणि थोडं अवघड देखील होतं सुरुवातीला, पण आशाजींनी ते करून दाखवलं. पुढं मात्र पंचम सोबत त्यांनी खूप गाणी केली, जगण्याचा प्रवासही केला त्यांच्यासोबत. दम मारो दम हे गाऊन त्यांनी तरुणाईला आवाज दिला. तर गुलजार अशा शब्दाशब्दात जीव अडकलेले गानरसिक आपल्या भावना व्यक्त करतात, तेही आशाताईसाठीच. त्यांच्या स्वरातून मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, ऐकूया.

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणाऱ्या आशाताई अनेक चढउतार सोसूनही हसतमुखानं जीवनाला सामोऱ्या जाणाऱ्या आशाताई संगीतातले एकूण एक प्रवाह सगळे ट्रेंड्स सामावून घेत एखाद्या महानदीप्रमाणे पुढं पुढं जाणाऱ्या आशाताई अभंग असो लावणी भावगीतं भक्तिगीतं नाट्यगीतं अहो श्यामची आई मधलं आई म्हणून कोणी या गाण्यापासून ते थेट पिया तू अब तू आजा असा अवाक करणारा त्यांचा आवाका ग्रेट. आणि ही केवळ गाणी नाही आहेत मित्रांनो, हे आहेत जीवनाचे रंग, जिंदगी के रंग कई रे.

कल किसने देखा है, कल किसने जाना है, इस पल से पाएगा जो तुझको पाना है। अशा भोसले नावाच्या गायिकेसाठी हे फक्त एक गाणं नव्हतं मित्रांनो, ते त्यांचं जीवन गाणं होतं, त्यांच्या जगण्याची ती फिलॉसॉफी होती। यही वक्त है करले पूरी आरजू, कारण आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू।

आयुष्याच्या वाटेत आशाताईंना हजारो गाणी भेटली आणि काही गाण्यांना मात्र आशा भोसले स्वतः भेटल्या. असाच एक प्रसंग, हुगळी नदीकाठी एका शांत संध्याकाळी निवांत क्षणी पंचमजी सोबत असताना एका गाण्याला त्या भेटल्या. एकच क्षण पण अति उत्कट. पंचम उद्गारले, लेट्स गो आशा, हमें गाणं मिल गया है. पुढं तेच गाणं आपल्यालाही भेटलं ग्रेट गॅम्बलर या चित्रपटामधून. दो लफ्जो की है दिल की कहानी, या है मोहब्बत, या है जवानी.

रसिका हो, आशा ताईंनी सगळ्या हिरोईनसाठी गाणी गायली, जणू काही ती नायिका स्वतःच गाते असा वास आपल्याला होत असे, अजूनही होतो. एवढं परफेक्शन होतं त्यांच्याकडे. संगीतकारही सगळे झाले, पण आशा आणि ओपी ओपी नय्यर क्या बात. हे फक्त एक समीकरण नव्हतं मित्रांनो, तर तो एक जोडशब्द होता. ती केमिस्ट्री काय होती, ती मॅजिक काय होती. सारे नजारे तुझे जानते हैं.

खरंच काही माणसं एवढी एनर्जी आणि एवढी शक्ती कुठून आणतात तेच कळत नाही. गायिका, संगीतकार, अभिनेत्री म्हणून सुद्धा वयाच्या 79व्या वर्षी, होय वयाच्या 79व्या वर्षी त्या कॅमेऱ्यासमोर उभ्या राहिल्या. निमित्त होतं माई हा चित्रपट. एवढं सगळं असूनही एक अगत्यशील गृहिणी आणि एक उत्तम कुक, वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्याची फार आवड होती त्यांना. त्यातूनच अशाच ही रेस्टॉरंटची एक चेन जगभरात निर्माण झाली आहे, खास खवय्यासाठी. प्रत्येक गोष्ट म्हणजे इतका आनंद, इतनी खुशी.

श्रोते हो, आशाताईंच्या या जन्मदिनी त्यांचे असंख्य जगभरातल्या चाहत्यांना हेच वाटणार. होय, आशा जी आहेत, कालही होत्या आणि आजही आहेत, उद्याही असणार. त्यांच्या स्वरात, त्यांच्या गाण्यात रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळे आशाताईंना या निमित्तानं हेच सांगू आपण. एवढंच म्हणू, थँक्यू. थँक्यू आशाजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमच्या गाण्यातून आणि तुमच्या जगण्यातून फार मोठा धडा शिकवलाय आम्हा सर्वांना. कोणता? जिंदगी में प्यार करना सीखले, जिसको जीना हो मरना सीखले. थँक्यू. थँक्यू आशाजी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: कॅनडा कॉलर शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत

0: बंदिनी चित्रपटाचे
1: तुमचे बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधेची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
3: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
2: ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची आणि गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं गीत

0: दिन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कॉर्नर पाठवायचे ना मग थांबायचं कशाला विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा क्षणात पैसे ट्रान्सफर 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह विश्वास बँक तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले आणि तलत अजीज यांनी गायलेलं लोरी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
2: विश्वात्मके देवे
3: संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01 तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती
2: जे खळांचे
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अंजान यांचं गीत महेंद्र कपूर यांच्या आवाजात दूर नाही मंजिल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कार्यक्रमात ऐकूयात जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत हे गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिलने कहाँ हो तुम या कार्यक्रमातून आपण जुने चित्रपट, जुनी गाणी, जुने कलावंत यांच्याबाबतच्या काही अनटोल्ड स्टोरी मी तुम्हाला सांगत असतो. त्यापैकीच एक वेगळा पैलू असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आज संगीतकार सलील चौधरी यांचा स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने सलील चौधरी यांच्या गाण्यांबद्दल, संगीताबद्दल आपण तर जाणतोच, पण त्यांच्याकडे अजून एक विशेष अज्ञात असा पैलू होता. ते उत्कृष्ट पार्श्वसंगीत देत असत, बॅकग्राऊंड म्युझिक. कित्येक चित्रपटांचे संगीतकार वेगळे असायचे, पण बॅकग्राऊंडसाठी खास सलील चौधरी यांना बोलवलेलं असायचं. तर हा जो त्यांचा वेगळा पैलू आहे, त्याबद्दल आपण आज थोडक्यात चर्चा करूया. मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या संगीताच्या क्षेत्रात बंगाली संगीतकार आणि त्यांचं संगीत याची मिठास अतिशय अवर्णनीय अशी आहे. वंग संगीत घराण्याची ध्वजा फडकवत आपल्या संगीतातून सिनेरसिकांना अवीट आनंद देणारे संगीतकार होते सलील चौधरी. आज 5 सप्टेंबर त्यांचा स्मृती दिन. यानिमित्ताने त्यांच्या एका वेगळ्या, फारशा माहीत नसलेल्या अज्ञात पैलूचा मागोवा घेऊया. सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट तुम्हाला माहितीच आहेत, मधुमती, छाया, माया, रजनीगंधा, आनंद. या चित्रपटांनी संगीताच्या दुनियेत एक आगळा वेगळा ठसा उमटवला. सलीलदांवर पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा, विशेषतः बीथोवेन आणि मोझार्टचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्या संगीतातून अतिशय सुरेल रूपात त्याचं अस्तित्व देखील जाणवत राहतं. मित्रांनो, तुम्ही आठवून पहा, इतना न मुझसे तू प्यार बढा या गाण्यातील इंटरल्यूडचे पीसेस तुम्ही ऐका. या पीसेसमधून तुम्हाला या पाश्चात्य संगीताचा प्रभाव आपल्याला इथे दिसेल. ईशान्येकडील लोकसंगीताचा त्यांचा खूप गाढा अभ्यास होता. कामगारांची, शोषितांची चळवळ त्यांनी अतिशय जवळून बघितली होती. यातूनच त्यांची साम्यवादी विचारसरणी बनली. इप्टाचे ते संस्थापक सदस्य होते. इप्टाच्या आंदोलनाचे पहिले गीत त्यांनीच लिहिले होते. 1971 बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी सलील चौधरी यांची अनेक गाणी तिथे राष्ट्रगीतासारखी लोकप्रिय ठरली होती. बिमल रॉय यांचा पहिला चित्रपट दो भिगा जमीन हा सिनेमा देखील सलील चौधरी यांच्या रिक्षावाला या लघुकथेवर बनला होता. 125 अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं. हिंदी, बंगाली शिवाय तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, आसामी या भारतीय भाषेतील सिनेमांना त्यांनी संगीत दिलं. 1962 आलेल्या सुनबाई या मराठी चित्रपटाला देखील संगीत सलील चौधरी यांचेच होते. सलील चौधरी उत्तम संगीतकार असताना चित्रपटाच्या पार्श्वसंगीताकडे त्यांचं खूप बारीक लक्ष असायचं. अत्यंत अभ्यासपूर्ण असं ते बॅकग्राऊंड म्युझिक तयार करायचे आणि चित्रपटांना देत असायचे. मित्रांनो, 1955 दिलीप कुमार यांचा देवदास बनत असतानाची गोष्ट. एकदा 2:00 दिग्दर्शक बिमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी आणि सचिनदेव बर्मन सलील चौधरी यांच्या घरी गेले आणि या सिनेमातील पार्श्वसंगीताबाबत त्यांच्याशी चर्चा करू लागले. पार्श्वसंगीताची स्वतःची एक स्वतंत्र अशी भाषा असते, ती सर्वच संगीतकारांना ज्ञात असेल अशातला भाग नाही. सलील चौधरींना त्याची जाणीव होती, त्यामुळे संगीतकार कुणीही असो, पार्श्वसंगीतासाठी सलील चौधरी यांना आठवले जायचे. देवदासपासून त्यांचा हा निराळा पैलू रसिकांच्या पुढे आला. गीतविरहित सिनेमे तर हमखास त्यांच्याकडे येऊ लागले. बी आर चोप्रा यांचे कानून आणि इत्तेफाक हे त्याचे आदर्श उदाहरणे. यश चोप्रा यांच्या कालापत्थर या चित्रपटाला संगीत राजेश रोशन यांचं होतं, पण बॅकग्राऊंड म्युझिकसाठी सलील चौधरी यांना बोलवण्यात आलं. याच संगीतावर आधारित ड्रॅमॅटिक सीन्स ऑफ कालापत्थर ही LP रेकॉर्ड त्यावेळेला रिलीज केली होती. सारा आकाश, अनोखी रात, अचानक, मौसम, नौकरी, चिरुथा, चेहरे पे चेहरा या सर्व चित्रपटांचे संगीतकार वेगळे आहेत, पण या सर्व सिनेमाचे बॅकग्राऊंड म्युझिक स्कोअर करणारे सलील चौधरी आहेत आणि त्यांनी अतिशय अद्वितीय अशी कामगिरी इथे केली होती.
संगीतकार रवी हे 60 दशकातील चोप्रांचे अगदी फेवरेट संगीतकार.

पण असे असतानाही त्यांनी कानून आणि इत्तफाक या दोन गीतविरहित चित्रपटाला पार्श्वसंगीत देण्यासाठी सलील चौधरी यांना आमंत्रित केलं होतं. पार्श्वसंगीताची एक स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली, त्याची ताकद त्यांनी रसिकांना दाखवून दिली. अनेक दिग्दर्शकांना सलील चौधरी यांचा हा अज्ञात पैलू माहीतच नव्हता. सलील चौधरी यांच्या वेबसाईटमध्ये याचा उल्लेख आहे. त्यांनी फिल्म्स डिव्हिजनच्या काही डॉक्युमेंटरीजला देखील खूप चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे. मित्रांनो, आज सलील चौधरी यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने त्यांच्या एका अज्ञात पैलूची ओळख मी तुम्हाला करून दिली. तुम्ही देखील आता हे सिनेमे जेव्हा पहाल, टीव्हीवर पहाल, OTTवर पहाल किंवा यूट्यूबवर पहाल, तेव्हा त्याच्या बॅकग्राऊंड स्कोअरकडे लक्ष द्या. आणि हा बॅकग्राऊंड स्कोअर सगळा आपल्या सलील चौधरी यांनी केलेला आहे. सलील चौधरी यांनी सिनेमाचं संगीत अतिशय अप्रतिम दिलेलं आहे. मधुमतीचं म्युझिक तुम्हाला माहीत आहे, आनंद आहे, रजनीगंधा आहे, चिच्चोर आहे. तर ह्या सगळ्या सिनेमातलं संगीत तुम्हाला माहीत असताना सलील चौधरी यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकाचा वेगळा पैलू आज मी तुम्हाला सांगितला. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोदर
3: कार्यक्रमात गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात अंगण या चित्रपटामध्ये

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: ऐकूया राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. संगीतकार उषा खन्ना. चित्रपट आओ प्यार करे.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात गीता दत्त यांच्या स्वरात संगीतकार ओपी नय्यर

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
4: आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
5: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
4: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
5: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
5: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
7: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
6: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
7: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
6: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
7: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
6: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
7: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
6: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आजच्या शब्दगंध कार्यक्रमात आपण शब्दांचा सुगंध घेणार आहोत एका हिंदी गाण्याच्या. पिया का घर नावाचा एक चित्रपट आला होता, मुंबईचा जावाई मराठी चित्रपटाचा रिमेक होता की काय असं वाटतं. या चित्रपटातलं हे गाणं आहे, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, किशोर कुमार यांचा आवाज आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत. शब्द आहेत

0: रूप। थोड़े गम है थोड़ी खुशियाँ, यही है यही है यही है छाव धूप। श्रोते हो खरे हे जीवन आहे या जीवनामध्ये कभी खुशी कभी गम हे तर चालतच राहणार आहे। ऊन सावलीचा हा खेळ सदैव आपल्याला दिसत असतो आणि आपण तो उपभोगत पण असतो। आजच्या या कोरोनाच्या काळामध्ये तर ही धूप छाव जी आहे ही पदोपदी दिसून येते। म्हणून म्हटलेलं आहे ये जीवन है इस जीवन का यही है रंगरूप। याशिवाय दुसरं काहीही आपण करू शकत नाही। हे जे चालू आहे यात आपण कुठलाही बदल करू शकत नाही। ये न सोच इसमें अपनी हार है के जीत है, इसे अपना लो जो भी जीवन की रीत है। ये जिद छोड़ो यू ना तोड़ो, हर पल एक दर्पण है ये जीवन है। या जीवनातल्या घटना ज्या घडत असतात ना त्यामध्ये याच्यात आपली हार आहे का आपली जीत आहे हा विचार करूच नका ना। सुख दुःखे समे कृत्वा, सुख आणि दुःख एकसारखं उपभोगण्याची वृत्ती आपल्यामध्ये येणं हेच जीवनाचं सार आहे। जे घडतं आहे त्यात आपण कुठलाही बदल करू शकत नाही आणि जर असं असेल तर त्याच्यासाठी रडायचं का। ये न सोचो इसमें अपनी हार है के जीत है, उसे अपना लो जो भी जीवन की रीत है। याच्यामध्ये आपली हार आहे किंवा याच्यामध्ये आपली जीत आहे हा विचार न करता, हार जीत न मानता, आपण फक्त ही जीवनाची रीत आहे म्हणून जर स्वीकारलं तर ये जीवन है इस जीवन का यही है रंगरूप। ये जिद छोड़ो यू ना तोड़ो, हर पल एक दर्पण है। प्रत्येक क्षण हा आरसा आहे, काहीतरी दाखवतोय आणि तो जर काहीतरी दाखवतोय, आरसा काय दाखवतो? जे समोर असेल तेच दाखवतो, जे घडत आहे तेच जर आहे तर हा आरसा तोडून उपयोग काय? कितीही तो आरसा तोडला किंवा काहीही केलं तरी शेवटी काय होणार आहे? जे आहे ते आहेच, जे चालू आहे तेच चालणार आहे। धन से न दुनिया से, घर से न द्वार से, सासों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से। पैसा कितीही आला आणि आपली जीवाभावाची माणसं जर जवळ नसली तर त्या पैशाचा काहीही उपयोग नसतो। श्रोत्याहो, धन से न दुनिया से, या दुनियेमध्ये सुद्धा काहीही उपयोगी असेल तर ते आपले लोक आहेत, आपल्या बरोबरचा माणूस आहे। तो जर नसेल तर या दुनियेमध्ये दुसरं काय आहे? धन से न दुनिया से, घर से न द्वार से, घरदार सगळं सोडून जायचं आहे आपल्याला, घरदार सगळं इथेच राहणार आहे। सासों की डोर बंदी है प्रीतम के प्यार से, आपलं हे जीवन आहे ना जोडलं गेलेलं आहे जोडीदाराशी, जो आपल्याला आवडणारा आहे, आवडणारी आहे तिच्याशी जर आपले दोर पक्के बांधले गेलेले आहेत। आणि हे दोर सुद्धा असे असतात ना की जे तुम्ही तोडू शकत नाही, ते मजबूत नसतात तरी सुद्धा तुम्ही तोडू शकत नाही। म्हणून म्हटलंय सासों की डोर बंदी है प्रीतम के प्यार से। दुनिया छूटे पर ना टूटे, ये कैसा बंधन है ये जीवन है इस जीवन का यही है यही है रंग रूप। थोड़े गम है कभी खुशी कभी गम, हे चालतच राहणार आहे. आणि म्हणून काही गोष्टी अशा असतात ना की ज्या आहेत तशाच पुढे नेत राहणं, चालू ठेवत जाणं हेच आपल्या हातात असतं. आपल्या हातात दुसरं काही नसतं. असं श्रोते हो हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं. खरंच ही काही गाणी जी आहेत ना ती आपल्या संतांच्या अभंगांप्रमाणेच आहेत असंच मला वाटतं. किती छोट्या छोट्या गोष्टीतून पूर्ण जीवनाचा सार त्यामधून सांगितलेला आहे. ये जीवन है इस जीवन का यही है रंग रूप. पिया का घर या चित्रपटातलं गाणं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि या अगोदर आवडत असेल तर तुम्हाला पुनःप्राप्त्याचा आनंद येईल. आणि आवडलं नसेल तर नक्कीच आज ऐका आवडेल. ऐका आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ये जीवन है

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आवाज या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

लिया दर्द लिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार शकील बदायनी, संगीतकार नौशाद.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात दादागिरी या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांची शब्दरचना. ऐकूया अनुप जलोटा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, मोहम्मद रफी यांनी गायलेलं. बनफुल चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बात बन जाए या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूयात मनहर उदास यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.
2: इसे जगा इस

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत लाल पत्थर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे माया गोविंद यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आरोप या चित्रपटामधलं. संगीतकार भूपेन हजारिका.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. हे गीत ऐकूया दुसरी सीता या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन,

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मोहरे या चित्रपटामधलं गीत. गीतकार शक्ती कुमार. संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: धूल का फूल या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. संगीतकार एन दत्ता.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. वर्मा मलिक यांचं गीत ऐकूया सावन भादो या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया शैलेंद्र यांचं दूर का नाही या चित्रपटामधलं. या गीताचे गायक आणि संगीतकार आहेत किशोर कुमार.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया बंदिनी ह्या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शैलेंद्र यांची गीतरचना, संगीतकार सचिन देवबर्मन.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं कहानी किस्मत की या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे नौशाद यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धरमकाटा या चित्रपटामधलं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अंजान यांचं गीत बहुराणी या चित्रपटामधलं. संगीत दिलंय राहुल देव बर्मन यांनी.

आवारा हो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक स्वर किशोर कुमार, संगीतकार राहुलदेव बर्मन.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सचिन देव वर्मन यांनी. स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

चोरी करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि

आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: on to www.erosentertainment.com.
1: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8300160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

ट्रस्टच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

सुरुवात नव्या स्वप्नांसाठी. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300020888 या क्रमांकावर.

रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380000

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.